0: पावसाच्या थेंबात दडलेलं जुनं प्रेम, आठवणींचा ओलावा. कधी कधी विरहातलं मौन सुद्धा गाण्यापेक्षा जास्त बोलत.
1: अश्विनी
0: जीवन म्हणजे चालत राहणं, गाणं, हसणं आणि स्वप्न पाहणं.
2: वाऱ्यावरती गंध पसरला ना ते मनाचे.
0: आईचा आवाज म्हणजे मनाला शांती मिळवण्याचं संगीत. या सगळ्यांची सांगड कुठे बर घातली जाते? आपल्याच पुणेरी आवाज 107.8 FM वर. आनंदी रहा, आनंद लुटा.
3: मननचे मनोबल तक, आस्था से अस्तित्व तक. पुणेरी आवाज 107.8. खुश रहो, खुशियां बांटो.

0: मित्रांशिवाय आयुष्य अपूर्णच, हसणं भांडणं आणि गाणं सगळं शेअर करायचं.
1: तेरे जैसा यार कहां,
0: जुन्या दिवसांची आठवण आली की मन पुन्हा शाळेत जातं.
2: लकडी की काठी, काठी पे घोडा,
0: मनात पीठ वाजल्या की शरीर अपोआप फिरकत. त्याच सोबत
3: गावाची आठवण, मातीचा सुगंध,
0: जुन्या गाण्यांचा तोच सुगंध, तीच नशा.
1: पहला नशा, पहला खुमार.
0: घेऊन येत आहे आपल्यासाठी पुणेरी आवाज 107.8 FM. आनंदी रहा, आनंद लुटा.

0: गाण्यांच्या सुरात दडलेली संस्कारांची गोडी, पिढ्यान पिढ्या चालत असलेल्या परंपरेचा गंध आणि मनाला स्पर्श करणारी भावांची संगती, आणि हे सगळं ऐका फक्त आपल्या पुणेरी आवाज 107.8 FM वर. आनंदी रहा, आनंद लो.
1: हे महामाया, तेरी सदा ही जय हो. तूने भक्ति का दान देकर एक भक्त का जीवन सफल कर दिया है. इस नाचीज को अपने चरणों की शरण देकर उसका जीवन खास बना दिया है. अब ये भक्त ताउम्र तेरे चरणों में रहना चाहता है. सदैव उसकी सेवा को स्वीकार करते रहना. हे दातिये,

आपण सांस्कृतिक माहिती देणारे आपले झक्कास रेडिओ स्टेशन पुणेरी आवाज ऐकत रहा 107.8 FM. आनंदी रहा आणि आनंद लुटा.

0: खुशी को निरंतर बनाए रखने के लिए सुनिए शिवानी बहन के प्रेरणादायी विचार।
1: तो वो लोग जो हमें छोटी छोटी बातों पे डांटते हैं, जो हमारी गलतियां निकालते हैं, जो हमारी निंदा करते रहते हैं, जो हमारी की हुई मेहनत का क्रेडिट ले लेते हैं, जो हमें धोखा दे देते हैं, जो हमारे पीठ पीछे गलत फैलाते हैं, कुछ भी लोग, वो छोटी ब्लैक बॉल हो सकती है, ग्रे हो सकती है या बहुत बड़ी ब्लैक बॉल हो सकती है, क्या हमारे पास पावर है कि हम ब्लैक का रिटर्न व्हाइट से भेजेंगे? वो हमारे साथ गलत करेंगे, हम उनको दुआएं भेजेंगे, इज दैट पॉसिबल? पहली बात, ये मेरे साथ गलत क्यों कर रहे हैं? क्योंकि मैंने कभी ना कभी वो बॉल भेजी थी, तो गलती इनकी या मेरी? मेरी। तो इनके ऊपर से जो मैंने ब्लेम लगाया हुआ था वो पहले खत्म, वन। सेकंड, अब मैं अगर व्हाइट भेजूंगी तो किसके फायदे के लिए? उनके ऊपर एहसान नहीं, अपने फायदे के लिए व्हाइट भेजने में भी सोचना पड़ेगा, सोचना पड़ेगा। उनके लिए नहीं भेज रहे, अपने फायदे के लिए भेज रहे हैं, क्योंकि अब जब हम व्हाइट एनर्जी भेजेंगे, मतलब दुआएं देंगे अपने फायदे के लिए।
0: आप सुन रहे हैं पुणेरी आवाज 107.8 FM, खुश रहो खुशियां बांटो।
2: नमस्कार श्रोते हो, कसे आहात? आणि तुमचा आमचा आपुलकीचा जिव्हाचा प्रश्न, गाणी ऐकताय ना? ऐकायलाच हवी, कारण आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोय कार्यक्रम ज्याचं नाव आहे स्वर संध्या, आणि हा कार्यक्रम तुम्ही ऐकतात फक्त आणि फक्त पुणेरी आवाज FM बँड 107.8 MHz वर। आनंदी रहा, आनंद लुटा। श्रोते हो, आज आपण व्हायलिन याच वाद्याचा दुसरा भाग करणार आहोत। माहिती तर असणारच आहे, त्याचबरोबर काही सुरेख हिंदी मराठी गाणी सुद्धा असणार आहेत। आजच्या भागात आपण काय काय बघणार आहोत, कोणती कोणती गाणी ऐकणार आहोत, हे आपण आता आधी जाणून घेऊयात। श्रोतो, 1957 साली प्रदर्शित झालेला असा कोणता हिंदी चित्रपट होता जो दिलीप कुमार यांनी भूमिका करण्यासाठी नाकारला होता? नंबर दोन, 1962 साली प्रदर्शित झालेला असा कोणता हिंदी चित्रपट होता जो मुलीच्या शिक्षणाच्या महत्वावर प्रकाश टाकणारा होता? असेच अनेक गोष्टी, अनेक चित्रपटांची गाणी आपण ऐकणार आहोत। चला तर मग सुरू करूयात आजच्या भागाला। तमाम श्रोत्यांचं मी स्वर संध्या या मालिकेमध्ये मनपूर्वक स्वागत करतो। आज दुसरा भाग व्हायलिनचा आहे, तर आज आपण डायरेक्ट आपल्या पहिल्या गाण्यावरती येतोय। स्वतः 1957 साली एक हिंदी चित्रपट प्रदर्शित झाला होता, त्याचे नाव होते प्यासा। या चित्रपटामधली विजयची भूमिका सुरुवातीला दिलीप कुमार यांना ऑफर करण्यात आली होती, जी त्यांनी नाकारली, कारण त्यांच्या तब्येतीवर तीव्र चित्रपट केल्याने परिणाम झाला होता। नंतर एका मुलाखतीत त्यांनी असेही सांगितले होते की त्यांना प्यासामधील विजयचे पात्र देवदास सारखे आढळले। नंतर त्यांनी कबूल केले की प्यासा हा तीन चित्रपटांपैकी एक होता ज्याला त्यांना नकार दिल्याचा खेद झाला। ऐकूयात या चित्रपटामधलं पुढचं गीत, गाण्याचे बोल आहेत हम आपकी आंखों में। ऐकूयात प्यासा चित्रपटामधलं हे पुढचं गीत।

0: वाह, अतिशय सुमधुर होतं हे गाणं.
1: स्मिताताईंचं मालिकेमध्ये मनपूर्वक स्वागत करतो.
0: नमस्कार श्रोते हो. मागच्या भागामध्ये आपण व्हायोलिनची माहिती घेतली होती आणि या वाद्याचा उपयोग केलेले हिंदी मराठी असे चित्रपट संगीत आपण ऐकत होतो. व्हायोलिनला कोठी म्हणजेच बॉडी आणि त्याला लागून असलेली लांब दांडी आणि गज असे तीन भाग आहेत. याला चार तारा आहेत. धातूच्या तारांची लांबी सारखी असली तरी जाडी कमी जास्त असते. जाडीवर तारेच्या स्वरांची उंची अवलंबून असते. या गोष्टी आपण मागच्या भागात पाहिल्या होत्या. आपण हे पण ऐकलं होतं की व्हायोलिनचं लाकूड युरोपमध्ये मिळतं आणि त्या विशिष्ट लाकडापासून बनवलेली व्हायोलिनची बॉडी, त्याचा आकार आणि या तारा यामुळे त्याला विशिष्ट गोड आवाज प्राप्त झालाय. तरफांच्या जादा तारा लावताना व्हायोलिनच्या पेटीला कडेने खुंट्यांची सोय केलेली असते. व्हायोलिनमध्ये खूप व्हर्सेटॅलिटी आहे म्हणजे विविधता आहे, हे पण आपण मागच्या भागात ऐकलं होतं. याच्यामध्ये लोकसंगीत तर असतंच, शास्त्रीय संगीतात सुद्धा उत्तर हिंदुस्थानी आणि दक्षिण हिंदुस्थानी, ज्याला कर्नाटक पद्धतीचं संगीत म्हणतात, त्या दोन्हीतले बारकावे व्हायोलिनवर अगदी उत्तम प्रकारे वाजवता येतात. तसंच मुळात पाश्चात्य वाद्य, त्यामुळे याच्यासाठी वेस्टर्न म्युझिक तर एकदम परफेक्टच आहे. शिवाय स्वतंत्र म्हणजे सोलो वादन आणि साथ या दोन्हीमध्ये हे अतिशय चांगलं वाजतं. आता एखादं गाणं असं ऐकूया का की ज्याच्यात मूळ गाण्याची लज्जत ही व्हायोलिनमुळे अधिकच खुलून आलेली असेल.
1: हो ताई, नक्कीच. आपण श्रोत्यांना पुढचं गाणं जे ऐकणार आहे ते तुम्ही म्हटल्यात त्याप्रमाणेच असणार आहे. ऐकूयात कार्यक्रमामधलं हे दुसरं गाणं. श्रोतो, 1962 साली एक हिंदी चित्रपट प्रदर्शित झाला होता, त्याचे नाव होते अनपढ. या चित्रपटामध्ये मुलींच्या शिक्षणाच्या महत्वावर प्रकाश टाकण्यात आला होता. आता आपण जे गाणे ऐकणार आहोत ते ह्याच चित्रपटामधले एव्हरग्रीन गाणे आहे, जे लता मंगेशकर यांनी गायले. कदाचित श्रोत्यांनी ओळखलं असेल की मी कोणत्या गाण्याबद्दल बोलतोय, तर गाण्याचे बोल आहेत आप की नजरों ने समझा. ऐकूयात अनपढ या चित्रपटामधलं पुढचं गीत.

0: मागच्या भागात आपण हा मुद्दा समजून घेतला होता की म्युझिक थेरपीमध्ये क्लायंटची हिस्ट्री, त्यांच्या आवडती वाद्य, गायक, वादक यांची माहिती करून घेतली जाते. तसंच त्यांच्या मानसिक अवस्थेची पण माहिती करून घेतली जाते, कारण बरेच आजार हे ताणतणावातून निर्माण होतात ना. हा ताण हलका करायला क्लायंटला संगीत ऐकणं, वाजवणं आणि स्वतः म्हणणं यातलं जे आवडेल ते करायला मुभा असते. ज्यांना व्हायोलिन आवडतं त्यांना थेरपीसाठी खूप पर्याय उपलब्ध आहेत. तसंच हे वाजवायला शिकायची इच्छा असलेले अनेक क्लायंट असतात. त्यांना रागदारी वगैरे शास्त्रीय संगीत, सुगम संगीत, बॉलिवूड, वेस्टर्न असे सगळे पर्याय उपलब्ध आहेत. त्यांच्या चॉईसनुसार शिकायला, वाजवायला आणि त्यासोबत गुणगुणायला आणि व्यक्त व्हायला असंख्य ऑप्शन्स आपल्याला देतो. आता आपण ऐकलं होतं ते हलक्या फुलक्या चालीचं गाणं. आता एखादं आर्त गाणं ऐकूया का की ज्याच्यामध्ये कोंडलेल्या भावनांना व्यक्त करायला संधी मिळालेली असेल.
1: श्रोतो, ज्या पद्धतीने आता त्यांनी शेवटाला सांगितलं त्याच प्रकारचं आता आपल्या कार्यक्रमातलं तिसरं गाणं मी तुम्हाला ऐकवणार आहे. श्रोतो, 1977 साली एक हिंदी चित्रपट प्रदर्शित झाला होता, त्याचे नाव होते भरोंदा. वर्कहोलिक मुंबई शहर किती क्रूर आहे आणि सामान्य माणसासाठी लग्न आणि घराची मालकी यासारखी मूलभूत स्वप्ने पूर्ण करणे किती कठीण आहे याचे चित्र

प्रदर्शन या चित्रपटामध्ये करण्यात आले आहे. आणि ह्या चित्रपटामधलं आता पुढचं गाणं आपण ऐकणार आहोत. त्या गाण्याचे बोल आहेत एक अकेला ईश्वर में. ऐकूयात गरुंदा या चित्रपटामधलं पुढचं गीत.

0: आत्ता आपण ऐकलं घरोंदामधलं गीत. ते एका खंतावलेल्या दुःखी अशा मनातल्या भावना मोकळं करणार. पण व्हायोलिनमध्ये अशी दुःखाची आणि आर्तच गाणी आहेत असं मात्र नाही. हा, एखादं प्रेमाचं गीत ऐकूया का की ज्याच्यामध्ये व्हायोलिनचा भरपूर वापर केलेला आहे आणि प्रेम भावना अगदी कोमलपणे व्यक्त केलेली आहे.
1: नक्कीच ताई, आपलं आता जे पुढचं गाणं आहे ते सुद्धा तुम्ही ज्या पद्धतीने एक्सप्लेन केलं लोकांना, श्रोत्यांना आपल्या, तसंच त्याच स्वरूपाचं गाणं मी आता श्रोत्यांना ऐकवणार आहे. श्रोतो, 1963 साली एक हिंदी चित्रपट प्रदर्शित झाला होता, त्याचे नाव होते दिल एक मंदिर. या संपूर्ण चित्रपटाचे शूटिंग 27 दिवसात पूर्ण झाले होते. या चित्रपटामध्ये 7 गाणी होती आणि 2 गीतकार होते. चित्रपटातील 3 गाण्यांचे गीतकार होते हसरत जयपुरी आणि 4 गाण्यांचे गीतकार होते शैलेंद्र. आता आपण जे गाणे ऐकणार आहोत त्याचे गीतकार आहेत शैलेंद्र आणि सोरसाज चढवला आहे लता मंगेशकर यांनी. गाण्याच्या सुरुवातीला हिरोईन मीना कुमारी या नथ आणि इतर दागिने आणि साडी घालून दरवाजा उघडतात आणि दारासमोर उभ्या असलेल्या राजकुमार यांच्या पाया पडतात आणि नंतर कॅमेरा उगवलेल्या चंद्रावर फोकस केला जातो असा सीन या गाण्यामध्ये दर्शवला गेलेला आहे. कदाचित श्रोत्यांनी ओळखला असेल की मी कोणत्या गाण्याबद्दल बोलतोय. श्रोतो, योगायोग बघा की मागच्या मला वाटतं आपण जो सतारीचा भाग घेतला होता त्याच्यामध्ये सुद्धा आपण ह्या चित्रपटामधलं गाणं घेतलं होतं, पण त्या गाण्याचे गीतकार होते हसरत जयपुरी आणि आजच्या भागामध्ये आपण जे गाणं घेतलेले त्याचे गीतकार आहेत शैलेंद्र. गाण्याचे बोल आहेत रुक जा रात ठहर जा रे चंदा. ऐकूयात दिल एक मंदिर या चित्रपटामधलं पुढचं गीत.

0: श्रोतो अशाच काही व्हायलिन ह्या वाद्याबद्दलची अधिक माहिती आणि एक सुरेख असं मराठी गाणं आपण ऐकणार आहोत पण एका क्षणभर विश्रांतीनंतर. तुम्ही कुठेही जाऊ नका, आम्ही असे गेलो असे आलो. ऐकत राहा स्वर संध्या कार्यक्रम फक्त आणि फक्त पुणे रे आवाज FM बँड 107.8 मेगाहर्ट्झवर. आनंदी रहा, आनंद लुटा.
1: मनन से मनोबल तक, आस्था से अस्तित्व तक, पुणे रे आवाज 107.8. खुश रहो, खुशियां बांटो.
0: श्रोतो क्षणभर विश्रांती नंतर मी आरजे ऋषी आणि
1: डॉक्टर स्मिता सोवनी
0: स्वरसंध्या या मालिकेमध्ये पुनश्च स्वागत करतो. हा कार्यक्रम तुम्ही ऐकत आहात फक्त आणि फक्त पुणेरी आवाज FM बँड 107.8 मेगाहर्ट्झवर. आनंदी रहा, आनंद लुटा.
1: श्रोते हो, कधी कधी आपल्या मनात जुन्या आठवणी दाटून येतात. कधी गोड असतात तर कधी कडवट. अशा भावनांना मोकळ्या करणाऱ्या या गीतातले शब्द ऐका बरं. विरहार्त मनाचे स्मित सरले, गालावर आसू ओघळले, होता हृदयाची दो शकले, जखमेतून क्रंदन पाझरले. किती कासावीस झालाय हा जीव विरहानी. अगदी त्याच्या चेहऱ्यावरचं हास्यही सरलंय, डोळ्यातनं अश्रू येत आहेत. त्याचा प्रेमभंग झाल्याने हृदयाची जणू दो शकलं, दोन तुकडे झालेत, जखम झालीय. आणि त्या जखमेतनं जणू रक्त बाहेर येत आहे. आणि हे म्हणता म्हणताच तो पुढे म्हणतोय, जखमेतून क्रंदन पाझरले, घाली फुंकर हलकेच कुणी. संगीतामध्ये ही किती गोड जादू आहे ते बघा. पडसाद कसा आला न कळे, अवसेत कधी का तम उजळे. ही जी फुंकर आहे, जी संगीत त्यांच्या मनावरती घालतंय, त्याला एक छान प्रतिसाद येतोय. आणि जणू काय झालं की अमावस्येच्या रात्रीच हा चंद्र उगवला. आणि पुढे तो असं म्हणतोय, संजीवन मिळता आशेचे, निमिषात पुन्हा जग सावरले, किमया असली का केली कुणी, स्वर आले दुरुनी. श्रोते हो, खरंच संगीतात अशी किमया करण्याची जादू आहे बरं का. आपलाही हा अनुभव असेल हो ना. मला वाटतं ऋषी, हे गाणं आपल्या श्रोत्यांना आपण जरूर ऐकवूया.
0: नक्कीच ताई, तुम्ही ज्या गाण्यांचे शब्द आता विश्लेषणामध्ये सांगितले त्याच गाणं आता घेऊन आलेलो आहे. श्रोतो काही गाण्यामागे अनेक गमतीदार किस्से असतात. असाच एक किस्सा ह्या गाण्या संदर्भातला सुद्धा आहे बरं का. या गाण्याचे संगीतकार प्रभाकर जोग यांनी या गाण्याची चाल एका प्रवासात सुचली होती, जी त्यांनी तिकिटाच्या मागे लिहून घेतली होती. मग त्यावर यशवंत देव यांनी सुरेख शब्द रचले आणि सुधीर फडके यांनी स्वरसाथ चढवला. ऐकूयात हे सुरेख मराठी गीत. गाण्याचे बोल आहेत स्वर आले दुरुनी. चला तर मग ऐकूयात हे पुढचं मराठी.

0: ताई, आत्ता हे गीत ऐकता ऐकता मला अजून एक गीत असं सुचलं ज्याच्यामध्ये सुद्धा अगदी काजाचा ठाव घेतलेला आहे, तर ते गाणं आपण ऐकवायचं का श्रोत्यांना?
1: हो जरूर.
0: चला तर मग श्रोतो, आता वेळ झालेली आहे पुढचं मराठी गाणं आणि आपल्या ह्या भागातलं 6वे गाणे ऐकायची. श्रोतो, रणांगणात लढणाऱ्या शूरवीरांच्या नजरेतून पाहून त्यांच्या मनातून उसळणाऱ्या भावनांचे प्रकटीकरण फार क्वचितच केलं गेलं आहे. हे आता मी जे तुम्हाला पुढचं गाणं ऐकणार हे असंच एक गीत. आपण गाणं ऐकताना हेलावून जातो, जेव्हा त्याचा अर्थ हळूहळू मनात ठसत जातो. पावनखिंडीमध्ये मुघलांविरुद्ध पाय घट्ट रोवून केवळ काही मावळ्यांच्या सहाय्यानं महाराजांची गडावर सुखरूप सुटका करणारे बाजीप्रभू आपल्या मनामनात आणि प्राणात बसले आहेत. महाराजांच्या शौर्याचे आपण जितकं मोल तितकंच त्यांच्यासाठी प्राणांची पर्वा न करणाऱ्या त्यांच्या सरदारांचं आणि मावळ्यांचंही. कसा सावरू देहपरी हे बाजींच्या मनातले उद्गार आहेत. प्राणांची पर्वा नव्हतीच, पण छातीवर घा बसून ती विदीर्ण झाली आहे. डोळ्यासमोर अंधारी येत आहे, तरी पण मनातील तेजाची शौर्याची ज्योत अजूनही जळत आहे. पण हा मर्त्य देह कसा सावरावा? प्राणांची बाजी लावून दिलेला लढा अखेर संपतो आहे. शरणागतीचा क्षण जवळ येऊन ठेपला आहे. प्राण शरीर सोडू पाहत आहे. कान गडावरच्या तोफांचा आवाज ऐकण्यासाठी अधीर झाले आहेत. आणि बाजी त्याला विनवतो, बोलवशील का आता घरी? हृदयाला चटका लावणाऱ्या ह्या ओळी आहेत. शूरवीरांच्या शौर्याविषयी खूप गीते पोवाडे लिहिले गेले आहेत. स्वतः कुसुमाग्रज यांनीच वेडात मराठी वीर दौडले सात ही वीर रसाने भरलेली गीत लिहिले आहे. पण रणांगणात लढणाऱ्या शूरवीरांच्या नजरेतून पाहून त्यांच्या मनातून उसळणाऱ्या भावनांचे प्रकटीकरण फार क्वचितच केलं गेलं आहे. म्हणूनच कदाचित हे काहीस हळवं आणि मनाला चटका लावणारं गीत त्यांना लिहावंसं वाटलं असेल. त्याच्या जोडीला पंडित हृदयनाथ मंगेशकरांनी लावलेली तितकीच हळवी चाल आणि लता मंगेशकरांच्या आवाजातील आर्द्रता आपल्या डोळ्यात पाणी आणल्याशिवाय राहत नाही. चला तर मग ऐकूयात हे सुरेखचं गीत. गाण्याचे बोल सरणार कधी रण, ऐकूयात हे सुरेख मराठी गीत.

0: ताई आपण म्युझिक थेरपीचा दुसरा भाग आपण घेतोय, तर त्या हिशोबाने मला तुम्हाला पुढचा प्रश्न विचारायचा आहे की दुःखात तळमळणाऱ्याला मोकळे करणारे अजून कोणते गीत तुम्ही सुचवाल?
1: हे शब्द ऐका बर का, है कौन वो दुनिया में न पाप किया जिसने, बिन उलझे काटों से हे फूल चुने किसने। काही लक्षात येत आहे का हे कुठलं गीत आता मी ऐकवणार आहे? याच्यामध्ये आधी दुःखात हरवून गेलेली हिरोईन हे गीत ऐकत असते। गीत ऐकता ऐकता तिचे डोळे भरून येतात, ती भावनांना वाहून जाऊ देते आणि मग स्वतःच डोळे पुसते आणि त्या गीतात सामील देखील होते। गीत थोडं मोठं आहे पण श्रोत्यांनो हे गीत जरूर संपूर्ण ऐका। मला सांगा, जेव्हा या हिरोईनच्या हे लक्षात येतं की अरे या दुनियेमध्ये ज्याला फुलं हवी असतील त्याला काट्यांना घाबरून कसं चालेल, आणि त्यामुळे त्यात तिच्या भावनांची दुःखाकडून समजूतदारपणाकडे वाटचाल होते। अतिशय पॉवरफुल असं हे गीत आहे। आणि आपण सुरुवातीपासून म्हणतोय की संगीत म्हणजे काय, तर गीतम वाद्यम तथा नृत्यम, त्यामुळे गीत गीताचे शब्द आणि मग गीतम वाद्यम म्हणजे त्याच्या जोडीनी असलेलं वाद्य, हे दोन्ही संगीताचा फार मोठा भाग आहेत। या शब्दांच्या जोडीनी शिवरंजनी रागाचे अगदी हृदयाला भिडणारे सूर आणि अर्थातच व्हायोलिनची आर्त पण दमदार साथ। नीट मन लावून ऐका, तुम्हालाही हा अनुभव येईल की आयुष्यात बसलेल्या नकोशा अशा धक्क्यातून सावरण्याची उभारी हे गीत आपल्यालाही देऊ शकतं।
0: शेतो ताईंनी म्हटल्याप्रमाणे आता पुढचं जे गीत आहे श्रीवरंजनी रागामधलं मी तुम्हाला ऐकवणार आहे। श्रोता 1975 साली एक हिंदी चित्रपट प्रसिद्ध झाला होता, त्याचे नाव होते रफ्तार। ह्या चित्रपटामध्ये एकूण 5 गाणी होती आणि ही 5 गाणी 3 गीतकारांकडून लिहिली गेली होती। ते गीतकार होते वर्मा मलिक, ओमकार वर्मा आणि अभिलाष। आता आपण जे गाणं ऐकणार आहोत ते मदनपुरी आणि मौसमी चॅटर्जी यांच्यावर चित्रित केलेलं मुकेश आणि आशा भोसले यांच्या दुर्मिळ युगलांपैकी एक गाणं आता आपण ऐकणार आहोत। त्याचे गीतकार आहेत अभिलाष। ऐकूयात हृदयाचं गीत, गाण्याचे बोल आहेत संसार है एक नदिया। रफ्तार ह्या चित्रपटामधलं पुढचं गीत।

0: ताई, आतापर्यंत आपण जी काही गाणी ऐकली त्यामुळे श्रोतांचा मूड जरा गंभीर झाला असेल, नाही का? तर एखादे हलके फुलके गाणे श्रोतांना ऐकवायचं का?
1: हो जरूर. एक प्रेमाचं गीत आहे लगजा गले, याच्यामध्ये भरपूर व्हायोलिनचा वापर केलाय.
0: चला तर मग ऐकूया कार्यक्रमातलं आजच्या भागातलं आठवं गीत. श्रोतो, 1964 साली एक हिंदी चित्रपट प्रदर्शित झाला होता, त्याचे नाव होते वो कोण थी. हा चित्रपट राज खोसला यांनी दिग्दर्शित केला होता. मदन मोहन यांचे संगीत या चित्रपटाची संपत्ती होती. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरला. या चित्रपटाच्या यशामुळे राज खोसला यांनी अभिनेत्री साधना यांना घेऊन आणखीन दोन सस्पेन्स थ्रिलर चित्रपट दिग्दर्शित केले होते. ते चित्रपट होते 1966 साली प्रदर्शित झालेला मेरा साया आणि 1967 साली प्रदर्शित झालेला चित्रपट अनिता. आता आपण जे गाणं ऐकणार आहोत ते गायले आहे लता मंगेशकर यांनी, संगीतकार आहेत मदन मोहन आणि गाण्याचे बोल आहेत लग जागले. चला तर मग ऐकूयात वो कोणती या चित्रपटामधलं पुढचं गीत.

0: ऋषी, मला एक गाणं आता आठवतंय, निराशेच्या गर्तेतनं हमखास बाहेर खेचून काढणारं हे गीत अगदी लाईफ ट्रान्सफॉर्मिंग असा विचार या गीतामध्ये आहे. जुनं सगळं फेकून देऊन नव्या सकारात्मकतेने भारून टाकणारं गीत एकाच या जन्मी जणू लावता येईल
1: नक्कीच. कार्यक्रमाचं शेवटचं गाणं त्यांची इच्छा आहे, तुमच्यासाठी हेच सोडून जाते. श्रोतो, जसं सनई ऐकताना मनात अभद्र विचार येत नाही, तसंच हे गाणं ऐकताना तुम्ही ठरवून सुद्धा उदास राहू शकत नाही. अशा त्यांनी आवाज दिलेलं हे गीत खर तर नवी उभारी देणार आहे. निराशेच्या गर्तेतून हे गीत कोणालाही बाहेर खेचून काढते. जो क्षण भूतकाळात गेला तो क्षण केव्हाच मेला, आता जो क्षण जन्म घेईल त्याचं हसत हसत स्वागत करायचं, असं आशावादी जीवन जगण्यातच खरी मजा आहे. गाण्याचे शब्द जितका मनाचा ठाव घेतात तितकेच संगीतही मनाचा ठाव घेणारे आहे. पुढचं पाऊल ह्या चित्रपटातील हे गीत मनाला भावणार आहे. सुधीर मोघे यांनी हे गीत लिहिलं असून सुधीर फडक्यांनी याला संगीत दिले आहे. चित्रपटाच्या नायिकेच्या जीवनाकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टिकोन या गाण्यामधून व्यक्त केला आहे. गाण्यामुळे नवीन उमेद नक्की मिळते. श्रोतो, गाण्याचे बोल आहेत एकाच या जन्मी जणू. चला तर मग हे शेवटचं गाणं तुमच्यासाठी मी सोडून जातोय. तत्पूर्वी श्रोतो, तुम्हाला आमच्या या कार्यक्रमाबद्दलच्या काही प्रतिक्रिया द्यायच्या असतील तर तुम्ही आमच्याशी जरूर संपर्क करू शकता. त्याच्यासाठी मी तुम्हाला आमचा भ्रमणध्वनी क्रमांक देतोय. भ्रमणध्वनी क्रमांक आहे 7414999185. पुन्हा एकदा मोबाईल क्रमांक तुम्हाला सांगतो 7414999185. या नंबरवरती तुम्ही प्रतिक्रिया पण पाठवू शकणार आहात. चांगली प्रतिक्रिया वाटली तर ती आम्ही आमच्या पुढच्या भागांमध्ये कार्यक्रमामधनं आम्ही ती तुम्हाला नक्कीच ऐकू. पुढच्या भागात आपण अशाच काही नवीन वाद्यासह नवीन माहितीसह काही गाण्यांसह सुद्धा पुन्हा भेटणार आहोत. तोपर्यंत आरजे ऋषीला आणि
0: डॉक्टर स्मिता सोवनी
1: यांना निरोप द्या. धन्यवाद. आपली भेट पुढच्या भागात. तोपर्यंत ऐकत रहा पुणेरी आवाज FM बँड 107.8 MHz. आनंदी रहा, आनंद लुटा.

नमस्कार, मी वर्षा उसगावकर। तुम्ही ऐकता आहात पुणेरी आवाज 107.8 FM वर। आनंदित रहा आणि नेहमी सगळ्यांना आनंदित ठेवा।

गाण्यांच्या सुरात दडलेली संस्कारांची गोडी, पिढ्यान पिढ्या चालत असलेल्या परंपरेचा गंध आणि मनाला स्पर्श करणारी भावांची संगती, आणि हे सगळं ऐका फक्त आपल्या पुणेरी आवाज 107.8 FM वर. आनंदी रहा, आनंद लुटा.

0: हरियो पुनेरी हो अमच हरियो पुनेरी आहो ऐकलत ऐतिहासिक सामाजिक व सांस्कृतिक माहिती देणारे आपले झक्कास रेडिओ स्टेशन पुणेरी आवाज ऐकत रहा 107.8 FM आनंदी रहा आणि आनंद लुटा
1: खाबों का सफर आरजे सनी के साथ।

0: पुनेरी आवाज 107.8 FM वर्ल्ड रिन्यूअल स्पिरिचुअल ट्रस्ट का सामुदायिक रेडियो। खुश रहो, खुशियां बांटो।
1: नमस्कार अलक प्रेमी रसिक श्रोतेहो, नमस्कार। तुम्ही ऐकत आहात पुनेरी आवाज अर्थात 107.8 FM आणि तुम्ही आहात आरजे जगदीश सोबत। खास अलक प्रेमी रसिक श्रोत्यांसाठी आणि अलककारांना संधी मिळावी यासाठी वाहिलेल्या कुरकुरीत खुसखुशीत रंगतदार तजेलदार मजेदार उठावदार बहारदार दमदार आणि गेल्या 4 वर्षांपासून अलक प्रेमी रसिक श्रोते हो तुमच्या आणि अलककार मित्रांच्या पसंतीस उतरलेल्या कार्यक्रमात अलकची झलक मध्ये अलक तुमची रसिक श्रोते हो झलक आमची। अलक प्रेमी रसिक श्रोते हो आज 19 ऑक्टोबर 2025 आणि आपला शतकोत्तर अमृत महोत्सवी प्रयोग अर्थात प्रयोग क्रमांक 175। अलक प्रेमी रसिक श्रोते हो अलककार मित्रांनो, तुमच्या अलकचं सुगंधित दरवळतंय अत्तर आणि आजचा प्रयोग क्रमांक 175। वा अलक प्रेमी रसिक श्रोते हो, वा तुमच्या प्रेमाला उपमा नाही, तुमच्या आनंदाला पारावार नाही, तुमचं सुख तुमचं समाधान अलगचा कार्यक्रम ऐकून वृद्धिंगत होतं हे ज्याला तुम्ही त्या ठिकाणी तुमच्या प्रतिक्रियांमधून लिहिता। आणि विशेष म्हणजे तुम्ही अलग कार्यक्रमात सादर न झाल्यानंतर आमच्या अलगकार अरुणा गर्जेंसारख्या रुसता, त्यावेळेला ही घट्ट ऋणानुबंधाची वीण अधिक घट्ट होते बरं का। चला तर अलक प्रेमी रसिक श्रोते हो, माझी पोपटपंची थांबवतो आणि वळतो प्रयोग क्रमांक 175 शतकोत्तर अमृत महोत्सवी प्रयोगातील पहिल्या अलककडे, जे आपल्याला पाठवले सांगली येथून अलककार अरुणा गर्जे यांनी।

अलग कर अरुणाली तात नाळ. स्वयंपाक करत असताना हाताला चटका बसला तशी ती पटकन आई ग म्हणून विव्हळली. नंतर मनाशीच म्हणाली, मला तर आई कशी असते ठाऊकच नाही. काटेरी झुडपात सापडले आणि अनाथ आश्रमात लहानाची मोठी झाले. मग आज आई म्हणून मी कुणाला आणि का हाक मारली? फक्त नाळ जोडल्या गेली होती म्हणून. अलग कर अरुणा, तुम्हाला सगळ्यांची करुणा बरोबर कळते असं मी प्रत्येकाला म्हणतो आणि खरंच आहे ते. बघा ना, आपल्या तोंडून सहज आई ग येतं, कारण आई ही कोणाचीच फक्त नसते, आई सर्वांची असते आणि सर्वत्र प्रेम करणारी सार्वकालिक सार्वत्रिक जी स्त्री आहे, जी त्या ठिकाणी परमेश्वराचं अंश रूप आहे, तीच आई असते. म्हणून तू मुली, तुझ्या तोंडून सहज आवाज आला आई ग, आणि आईपर्यंत तो आवाज नक्कीच पोचला असेल, ती फुंकर घालायला आलीच असेल. बघ अलक प्रेमी रसिक श्रोते, आपले अलंकार निखिल प्रमोद कोलते कल्याण येतील. अलंकार न चुकता स्वतः बरोबर आपल्या बहिणीची, अलंकार कुमारी मानसी संतोष मनाली पंडित विदेपार्ले यांची अलक पाठवतात. आणि आपण घेऊया अलंकार कुमारी मानसी संतोष मनाली पंडित विलेपार्ले मुंबई यांची अलक. अलंकार निखिल धन्यवाद. आणि तुम्ही म्हणाल कन्सिस्टन्सी थांबले, पण ती कन्सिस्टन्सी ठेवा, नियमितपणे लिहा, दर 15 दिवसानंतर एक अलग पाठवायचा प्रयत्न करत राहा. अलकर मानसी लिहितात, त्याने जुन्या बाकावर नजर टाकली, आर्या लव्ज आदित्य, पाठीमागून प्राचीची हाक आली, आदित्य बघ चिनूच्या टीचर काय म्हणतायत. तो हसला, आठवणी मात्र थोड्या थांबल्या. हो हो वा, म्हणजे ज्या ज्या बाकावर आर्याने आदित्य बसत होते त्याच बाकावर त्या ठिकाणी आता आदित्यचा मुलगा बसतोय, आदित्यची मुलगी बसते. हा पिढीजात त्या ठिकाणी शिक्षण व्यवसाय, म्हणजेच पिढीजात शिक्षण घेण्याचा जो उपक्रम आहे, त्या उपक्रमाबद्दल मनपूर्वक अभिनंदन. आणि मिश्किल अलग खरंच आहे, जुन्या बाकांवर जाऊन बसलं की तेच ते शोधायचं हा सुद्धा एक छंद असतो, हे सुद्धा मनाचं एक वेड असतं. पण इथे मात्र आर्या लव्ज आदित्य असं म्हटलंय, पण मागून मात्र प्राचीची हाक आले. असं म्हणतात की अलक मध्ये नावं देऊ नयेत, पण इथे नावं देणं गरजेचं होतं असं मला वाटतं. बाकी सगळे नियम आपण साहित्य निर्मितीमध्ये थोडे फार का होईना तोडत असतो. खूप छान मिश्किल, आणि मला आवडलं. आज ती काय करत असेल असा प्रश्न आदित्यच्या मनात नक्की पडला असेल, पण प्राचीला जप बाबा, कारण प्राचीचा पण पास्ट असू शकतो. चला तर अलकप्रेमी रसिक श्रोते वळूया पुढच्या अलकडे, जे आपल्याला पाठवले अलकर निखिल प्रमोद कोलते कल्याण. अलकर निखिल लिहितात, याही वयात न झेपण्या नोकरी करून तो रात्री घरी येतो. जेवणाच्या टोपलीत वाकून पाहताच तोच शिळ्या भाकरीचा तुकडा दिसतो. जखम भळभळते पण अश्रूंना पाजर फुटत नाही. अलकर निखिल, अश्रूंना पाजर कसा फुटेल, कारण अश्रू पण आता आटलेत आणि भावना पण आता बोथटल्यात. तेच ते रोजचं जगणं त्या ठिकाणी आता अंगवळणी पडलंय आणि म्हणून खंत वाटते, पण जखम भळभळते, पण आपल्याला अश्रू येत नाहीत. दुःख एवढं कोडग झालंय किंवा दुःख त्या ठिकाणी एवढं कठीण पातळीवर जाऊन पोचलेलं आहे. गरिबीचे चटके लक्षात आणून देणारी तुमची अलग, असह्याच्या वेदना व्यथा लक्षात आणून देणारी अलग खूप छान आहे, अभ्यासपूर्ण आहे. धन्यवाद. चला तर अलकप्रेमी रसिक श्रोते वळूया पुढच्या अलकडे, जे आपल्याला पाठवले लातूर येथून अलकर प्रभा वाडकर यांनी. अलकर प्रभा, तुम्ही खूप मोठ्या मोठ्या अलक लिहिता असं करू नका. अलकचा अत्यंत महत्वाचा नियम 4 ते 5 वाक्यात ती असायला हवी. दिवाळी मधून अलकर प्रभा लिहितात, इयत्ता 6वीचा वर्ग. ढगफुटी झाल्यापासून खेड्यातून येणारी ती 10-12 मुले येतच नव्हती. सर्व मुलांनी ठरवलं दिवाळीची शॉपिंग कपडे न घेता त्या रकमेतून पूरग्रस्त मुलांसाठी वह्या पुस्तके नवीन कपडे फराळ फटाके आणि नवी स्वप्ने घेऊन दिवाळीच्या पहिल्या दिवशी त्या मुलांच्या घरी जायचे. वा अलकर प्रभा, प्रभावती आहात तुम्ही, प्रभा प्रतिभाशाली आहात तुम्ही. म्हणजे तुमच्या या गरिबांकडे बघण्याच्या वृत्तीची दृष्टीची प्रभाव सर्वांना थोडी थोडी मिळू दे, ते तेज सर्वांना मिळू दे, आणि सगळ्यांनी त्या ठिकाणी अशा प्रकारचा विचार करू दे. तुमच्या अलक मधल्या
फक्त सहावीत शिकणाऱ्या मुलींना, त्या 10-12 मुलांना मानाचा मानाचा मुजराम, कारण त्यांनी आपल्या खाऊच्या पैशातून पैसे साठवून. आणि मला एक गोष्ट अत्यंत महत्वाची आवडली, नवी स्वप्ने घेऊन दिवाळीच्या पहिल्या दिवशी त्या मुलांच्या घरी जायचे, हा विचार म्हणजे अजूनही माणुसकी मानवता ही सुपूर्द केले आपण त्या लहान मुलांच्या हाती, आणि तिथे सुरक्षित आहे, ती कधीच त्या ठिकाणी मरणार नाही याची साक्ष तुम्ही पटवलीत, खूप खूप छान. चला तर अलकप्रेमी रसिक श्रोते जाऊया गोव्यात, ऐकूया डॉक्टर आरती दिनकर म्हापसा येथून काय लिहितात. आई वडिलांना वृद्धाश्रमात ठेवून मुलगा आणि सून तीर्थयात्रेला गेले पुण्य कमवण्यासाठी. वा अलकर आरती, सकास्तिक भाव भारी होता, एकदम जबरदस्त होता. पण ही अलक आतापर्यंत बऱ्याच वेळा बऱ्याच जणांनी वेगवेगळ्या प्रकारे लिहिली, आणि आमच्या अलक गुरु अलककार मयुरेश पंडित असं म्हणतात की वृद्धाश्रमापेक्षा इतरत्र काहीतरी शोधण्याचा प्रयत्न करा, तो नक्की सापडेल. विषय भरपूर आहेत, केवळ वृद्धाश्रम म्हटलं तर हजारच्या वरती अलक होतील, आणि मग अलकचा बेरंग होईल. पण तरीही ही अलक पुण्य कमावण्यासाठी निघून गेले. गणपती बाप्पा असं म्हणाले होते, आई वडिलांच्या चरणाशी पुण्य आहे. मग आपण पुराणातून काय शिकलो हा प्रश्न इथे उपस्थित होतो, खूप छान. चला तर अलकप्रेमी रसिक श्रोते वळूया पुढच्या अलककडे, जे आपल्याला पाठवले गोंदिया महाराष्ट्र येथून अलककार श्री किशोर कुमार मलेवार यांनी. अलककार किशोर कुमार, गेल्या वेळेला सुद्धा तुमची अलक झाली होती, म्हणजे 15 दिवसापूर्वी तुम्ही कार्यक्रम ऐकला नव्हता, असं करू नका. फक्त अलक पाठवायची, कार्यक्रम ऐकायचं नाही, असं केल्यास दुसऱ्या कुठल्या तरी अलककार अन्याय होऊ शकतो, हे लक्षात घ्या. अलककार किशोर कुमार लिहितात, आमच्या गावातील नरेशा खूप गरीब कुटुंबातील असल्याने शाळा शिकताना अडचणी जाणवायची, आणि आई बाबाला फारसा सन्मान नसायचा. नरेशच्या अभ्यास व चिकाटी वृत्तीने नीट परीक्षेत उत्तीर्ण होऊन वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळाल्याने नरेशच्या वडिलांचा सन्मान होऊ लागल्याने नरेशला परमोच्च आनंद झाला. अलककार किशोर कुमार हा आनंद तिथेच थांबू नये. नरेश नीट पास झाला, वैद्यकीय रुग्णालयात गेलाय, म्हणजे वैद्यकीय शिक्षण घेतोय. आता पुढे त्या ठिकाणी तो MBBS मग MD आणखीन त्याच्या पुढचं शिक्षण घेईल आणि एक तज्ज्ञ डॉक्टर होईल. आणि मला आशा आहे की तो गरिबांचा इलाज अक्षरशः मोफत करेल. चला तर अलकप्रेमी रसिक श्रोते वळूया पुढच्या अलककडे, जे आपल्याला पाठवले अलककार चिंचवड पुणे वाल्हेकरवाडी येथून अलककार सौ कल्पना चांदमलजी बंब यांनी. अलककार कल्पना लिहितात, कठोर परिश्रम करत नशिबाला घाटे पडत दिवाळीच्या फराळाची तयारी झाली. ओ काकू, यावर्षी आईबाबाचा हात काय चालला नाय. अलककार कल्पना, कल्पनाच भारी करता तुम्ही, म्हणजे तुमच्या अलकमध्ये आता हळूहळू प्रगल्भता यायला लागले, मी असं म्हणत चाललोय, ते उगाच नाही. बघा ना, दिवाळी आली, तुम्ही दिवाळीवरच्या अलक लिहिता, तुम्ही दसऱ्याला दसऱ्यावरच्या अलक लिहिता, गणपती आला गणपती बाप्पाच्या अलक लिहिता, जैनांचा काय मच्छामी दुकडम आलं की त्या पद्धतीचा अलक सुद्धा लिहिणं आता तुमच्याकडून व्हायला पाहिजे, जेणेकरून तुम्ही वेगवेगळ्या विषयांवर धार्मिक आर्थिक सामाजिक सगळे विषय हाताळाल, अशा प्रकारचं त्या ठिकाणी आपल्याला भाग्य लाभू शकेल. चला तर अलकप्रेमी रसिक श्रोते वळूया पुढच्या अलककडे, जे आपल्याला पाठवले पुणे येथून अलककार सौ प्राजक्ता प्रशांत मुरमट्टी. अलककार प्राजक्ता, प्राजक्ताची फुलं नेहमी उगवावीत, नेहमी फुलावीत, ती टवटवीत दिसावीत, आणि तुमची ही अलक नियमितपणे रेडिओकडे यावी. अलककार प्राजक्ता लिहितात, महापुरानं उद्ध्वस्त झालेल्या शेताकडे पाहत डोळ्यातील आसवांचा महापूर वाहत होता. एक एक दिवस एकेका युगासारखा भासत होता त्याला. निराशेने ग्रासलेल्या रामाच्या पायाशी त्याची चिमुरडी लेख येऊन बसली आणि म्हणाली, बाबा बाबा दमलात का, पाय चिपून देते ह. त्या निरागस चेहऱ्याकडे पाहून एक आशेचा किरण त्याच्या मनात डोकावला आणि मन पुन्हा भविष्याचे वेध घेऊ लागले. वा अलककार प्राजक्ता, प्राजक्ताच्या फुलांसारखी तुमची अलक धुंद करणारी आहे, सुगंधित आयुष्य करणारी आहे, आणि ती नाजूक आहे. नाजूक क्षणी त्या ठिकाणी ती मुलगी येते आणि आपल्या वडिलांच्या आयुष्यामध्ये एक वेगळा त्या ठिकाणी भाव उत्पन्न करते. मला वाटतं ही खऱ्या अर्थाने अलकची जादू आहे, ही खऱ्या अर्थाने अलकची वैशिष्ट्यपूर्ण गंमत आहे. चला तर अलकप्रेमी रसिक श्रोते हो, त्या मुलीला ग्रासलेल्या बापाला त्या ठिकाणी उत्तेजन आणि ऊर्जा देणाऱ्या मुलीला मानाचा मानाचा मुद्रा देऊ आणि वळू नेरूळ नवी मुंबई येथील अलककार शैलजा करोडे यांच्या अलककडे. सूर्य अस्ताला गेलेला सोनेरी सांज सुटलेला आल्हाददायी वारा मनाला तजेला देत होता.
अशा विलोभनीय वातावरणात निळ्याभोर आकाशात इंग्रजी व्ही आकार जुडणारी बगळ्यांची माळ सौंदर्यात भर घालत होती. अलंकार शैलजा खूप छान, म्हणजे निसर्गाचं वर्णन अप्रतिम आहे. थोडीशी कथा अजून यायला पाहिजे, तिथे थोडस कमी पडलात. म्हणजे कथा झाली असती तर हीच अलक आणखीन एका उंचीवर गेली असती. पण काही हरकत नाही, मला व्ही आकाराची उडणारी बगळ्यांची माळ आवडली आणि निसर्गाचं सौंदर्य बहरतं ते मला आवडलं. म्हणजे खऱ्या अर्थाने आपण त्या ठिकाणी निसर्गाकडे एका चांगल्या दृष्टीने बघत असतो असा विचार इथे लक्षात घ्यायला काहीच हरकत नाही. खूप मस्त, धन्यवाद. चला तर अलकप्रेमी रसिक श्रोते वळूया पुढच्या अलककडे, जे आपल्याला पाठवले पुणे 58 वारजे येथून अलककार अंबादास ठाकूर यांनी. अलककार अंबादास लिहितात, तिच्या यशामुळे वाटणाऱ्या असूयेत पुरुषी अहंकार मिसळल्यामुळे त्यांचा घटस्फोट झाला. चुकीची जाणीव होऊन त्याने ज्या संध्याकाळी आपला जीव त्यागला त्याच संध्याकाळी तिला राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाल्याची बातमी सर्व वृत्तवाहिन्यांनी देशभरात प्रसारित करत होत्या. अलककार अंबादास उपयोग काय, म्हणजे आता खरंच उपयोग काय असा प्रश्न पडल्या वाचून राहत नाही. कारण आता त्या ठिकाणी तो निघून गेलाय, आता त्या ठिकाणी त्याची पोकळी भरून निघेल का, आता त्या ठिकाणी त्याच्या जागेवर त्या ठिकाणी तो पुरस्कार ठेवायचा का. म्हणून त्या ठिकाणी आहे त्यावेळेला आपण सुखात समाधानी राहणं अत्यंत गरजेचं असतं असा खरं म्हणजे हा सुंदर विचार या अलक मधून त्या ठिकाणी मिळू शकतो किंवा मिळालाय असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही. अलककार प्रतिक्रिया आपण एक घेऊ, प्रयोग क्रमांक 174 ची नाशिक नव येथील अलककार सर नेहा रवींद्र रणाळकर नवटे लिहितात, आरजे जगदीश सर मी तुमच्यावर रुसले नाही व रागावले तर मुळीच नाही. तुमच्या व आरजे कैलासांच्या प्रेरणादायी पाठिंब्यावरच तर मी तयार होते व येत आहे या रेडिओ पुणेरी आवाजच्या मंचावर. मला आपल्या दोघांना धन्यवाद देण्यासाठी योग्य शब्दच सापडत नाहीत. तुम्ही दोघेही आपापल्या क्षेत्रात अत्यंत प्रभावी व प्रामाणिकपणे काम करताय बघून खरं तर तुमच्याबद्दलच्या आत्मीयतेचे भाव मनी दाटून येतात. कधी चुकून चारोळी वा अलक नाही पाठवता आली तर मन विषण्ण होते. हे सर्व लिहित जरी मी असले तरी तुम्ही माझं लिखाण मागचा जो अर्थ यथार्थ भाव तो अचूक व योग्य पद्धतीने श्रोतृंदांपर्यंत पोहोचवता हीच तर तुमची हा कार्यक्रम उत्तरोत्तर रंगत आणि बहारदार होण्यामागची खासियत आहे. सर मला सुचेल रुचेल तसं मी लिहित असते पण कधी कधी आळसामुळे विलंब होतो पाठवायला. तरी दिलगिरी व्यक्त करून पुन्हा आपल्या सदैव ऋणात राहू इच्छिते. पुनश्चा एकदा धन्यवाद. अलककार नेहा, मी नेहमीच असं म्हणतो की लिहित राहा, नियमितपणे लिहित राहा, कारण लिहिण्याचा ओ गाठू नये हा माझा त्याच्या मागचा होरा असतो. आणि आटलात का, रुसलात का, त्रासलात का, रागवलात का हे म्हणण्याच्या मागे तुमच्या आमच्यातलं ऋणानं बंद आहे. तुमचं माझ्यावरचं, माझं तुमच्यावरचं निश्चित असलेलं आणि स्थायी स्वरूपात असलेलं प्रेम आहे, ते भावना आहेत, ते महत्व आहे. खूप सुंदर प्रतिक्रिया, धन्यवाद. कुठे जाऊ नका, एकत्र पुणेरी आवाज आनंदी राहा, आनंद लुटा.

0: आइए सुनते हैं शिवानी बहन के श्रेष्ठ विचार।
1: Assertiveness without generating anger, तभी वो real मायने में assertiveness होगा, क्योंकि assertiveness inner stability। तो हम ये नहीं कह सकते कि हम गुस्सा भी हैं और स्टेबल भी हैं, क्योंकि जैसे ही गुस्सा अंदर जेनरेट हुआ, चाहे वो सप्रेस कर दिया, लेकिन हम स्टेबल नहीं होते हैं तब, यू नो। तो देन आई कैन नॉट से कि आई एम इंटरनली स्टेबल बट नाउ आई एम बींग असर्टिव। तो इंटरनल स्टेबिलिटी मीन्स यू नो नो ट्रेस ऑफ एंगर, उसको जो पूरा खत्म होगा, इंटरनली बिल्कुल काम एंड इन कंट्रोल है, लेकिन फिर भी आपको डिसिप्लिन करना, यू नो। एंड असर्टिव जब हम होते हैं, हमें बहुत कम बोलना पड़ेगा, बहुत ज्यादा यू नो, और बहुत सोच समझ के एक एक बोल निकलेगा, क्योंकि आप फुल इन कंट्रोल है। एंगर में या सप्रेशन वाली स्टेज में आप इंटरनली डिस्टर्ब्ड है कि वो हो सकता है कि मुख से कोई ना कोई ऐसा बोल निकल ही जाए कि दूसरे को भी बुरा लगेगा और खुद को भी पश्चाताप हो।
0: आप सुन रहे हैं पुणेरी आवाज 107.8 FM। खुश रहो, खुशियां बांटो।
2: अलग प्रेमी रसिक श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात पुणेरी आवाज अर्थात 107.8 FM। आणि तुम्ही आहात आरजे जगदीश सोबत रंगतदार आणि बहारदार कार्यक्रमात अलगची झलक मध्ये। अलग तुमची रसिक श्रोते हो, झलक आमची। अलग प्रेमी रसिक श्रोते हो, आज आपल्या अलगची झलक या कार्यक्रमाचा शतकोत्तर अमृत महोत्सवी अर्थात प्रयोग क्रमांक 175 आहे। अलक प्रेमी रसिक श्रोते हो, इतका मोठा पल्ला मी गाठेन असं माझं मलाच वाटलं नव्हतं। केवळ आणि केवळ तुमच्या प्रेमाने हे शक्य झालं। प्रेम असंच राहू द्या, वृद्धिंगत होऊ द्या आणि परमेश्वर तुम्हाला दीर्घायुष्य देऊ दे। खरंच मनापासून धन्यवाद। अलक प्रेमी रसिक श्रोते हो, 19 ऑक्टोबर 2025 पुढच्या अलगकडे आरजे जगदीश वळतोय, जी आपल्याला पाठवली आहे अनामिका या टोपण नावाने लिहिणाऱ्या ठाणे येथील अलकार विद्या कुंभार। अलकार विद्या लिहितात, नैराश्याच्या गर्ततेत सापडलेल्या तिला काहीच समजत नव्हते। आवाजाच्या दिशेने बघितल्यावर समोर टीव्हीमध्ये चाललेल्या कार्यक्रमाकडे तिचे लक्ष गेले आणि अनाहूतपणे चेहऱ्यावर हास्य उमटले। त्या सर्कशीतल्या जादूगार किती वेळ पडला तरी उभे राहून हसतच होता आणि जीवनाचे कोडे थोडे का होईना तिच्या सडे जणी सुटले होते। अलकर विद्या अप्रतिम, खरच आहे। आपण त्या ठिकाणी आपल्यापेक्षा जास्त दुःखी असलेल्या माणसाला बघून सुख मानतो, समाधान मानतो। फक्त इथे एक छोटीशी दुरुस्ती करायची आहे, सर्कशीतल्या जादूगाराकडे पाहून नव्हे तर सर्कशीतल्या जोकरकडे पाहून, कारण तोच रंगीबेरंगी असतो आणि तोच त्या ठिकाणी आपल्याला बरंच हसवण्याचा प्रयत्न करतो। त्याला किती दुःख असतं, त्याचं बुटकेपण हे त्याचं सगळ्यात मोठं दुःख आहे। त्याचं वेगळं दिसणं, विद्रूप दिसणं किंवा विरुद्ध प्रवाहाच्या विरुद्ध दिसणं हे कितीतरी खरंच वेगळं आहे, तरी पण त्या ठिकाणी तो आपल्याला आनंदी करतो आणि हेच घेण्यासारखं आहे। तुम्ही ते मांडलं, तुमचं अभिनंदन, तुमच्या अलकला मानाचा मुजरा। चला तर अलकप्रेमी रसिक श्रोते हो, वळूया पुढच्या अलकडे, जे आपल्याला पाठवले आभाळ स्पर्शी या टोपण नावाने लिहिणाऱ्या अलकार वैद्यराज भोपाल त्र्यंबक देशमुख नाथ सदन पिंपळनेर तालुका साक्री जिल्हा धुळे येथून। अलकार भोपाल लिहितात, आपल्या नवऱ्याने मोलकरणीशी ठेवलेला संबंध तिला समजल्यावर त्या निष्पाप, निरागस आणि समर्पित नारीनं ठरवलं, आता आपण संन्यस्त व्हायचं। अलकार भोपाल, मला वैयक्तिक हा तिचा निर्णय पटला नाही, रुचला नाही, म्हणजे मला असं वाटतं तिने संन्यस्त व्हायचं ठरवलं म्हणजे आता तिने एक प्रकारे त्याला सर्व बाजूने मोकळीक करून दिली, बंधन मुक्त केलं। मग ती जिंकली की ती हारली, पण तिला जगायचं आहे, तिला अस्तित्व टिकवायचं आहे आणि तिला या झमेल्यामध्ये आता पडायचं नाही, म्हणून कदाचित तिने हा निर्णय घेतला असावा। पण स्त्रीवाद मात्र असं सांगतो, तिने त्याला धडा शिकवायला हवा होता। पण मला इथे आणखीन एक प्रश्न पडतो, मोलकरणीला थोडासा विचार करायला होता। एका स्त्रीचं घर आपण उद्ध्वस्त करतोय, आपणही स्त्री आहोत। असो, चला वळूया पुढच्या अलककडे, जे आपल्याला पाठवले अलककार श्रावणी संदीप गुंड धानोरी पुणे 15 येथून। अलककार श्रावणी लिहितात, दारात फुललेला गुलाब बघून मला तुझी आठवण आली आणि तेवढ्यात गुलाब घेऊन तू माझ्या समोर आलास। वा वा वा, अलककार श्रावणी गुलाबी आलं काय बरं का। धुंद करणारी तुमची अलख आहे, अगदी आठवणींच्या पारवा मनात घुमत राहतो अशी तुमची अलख आहे. आठवणींचा गुलाब त्या कारंजासारखा थुईथुई नाचायला लागला. वा खूपच छान, मधाळ ओढाळ अशी तुमची अलख आहे, खूप छान वाटलं. चला तर अलकप्रेमी रसिकेश्वर ते वळूया पुढच्या अलककडे, जे आपल्याला पाठवले नागपूर येथून अलककार स्वप्ना प्रशांत जगदळे यांनी. अलककार स्वप्ना लिहितात घनिष्ठ मैत्री. दोघे लहानपणापासूनचेच घनिष्ठ मित्र. एक अतिशय हुशार पण गरीब, दुसरा साधारण पण मध्यम वर्गीय. मोठे झाल्यावर पहिला प्रतितेश डॉक्टर झाला. दुसऱ्याने मैत्री कायम राखत त्याच्या हाताखाली कंपाऊंडर म्हणून काम करणे पसंत केले. हो हो आवडलं मला. पण पहिला की दुसरा? म्हणजे पहिला त्या ठिकाणी जो गरीब आहे तो डॉक्टर झाला, मध्यम वर्गीय मात्र ठिकाणी साधारण म्हणून तो कंपाऊंडर राहिला. मला दोन्ही गोष्टी आवडल्या. म्हणजे तो कंपाऊंडरही झाला, त्याने आता मैत्री निभावलेली आहे, आणि तो डॉक्टर झाला. पण आपल्या हाताखाली आपलाच मित्र कंपाऊंडर आहे याचा अभिनिवेश नाही आहे, किंवा याच्यात कुठेही त्या ठिकाणी मोठेपणाचा आ वाढत नाही आहे, बडेजा वाढत नाही आहे. खूप छान, खूप मस्त. चला तर अलकप्रेमी रसिकेश श्रोते वळूया पुढच्या अलककडे, जे आपल्याला पाठवले दिग्रस यवतमाळ येथून अलककार अरुणा दुद्दलवाले. अलककार अरुणा लिहितात आई एवढ्या पणत्या विकून पैसे येतील ना ग? मातीच्या पणत्यांची भरगच्च टोपली आईने विक्रीसाठी डोक्यावर घेतलेली बघत सोबतची लहानगी म्हणाली कहा ग? आईने विचारले त्यात आपण आपल्या खोपीजवळ दिवे उजळायला तेल घेऊया. अलककार अरुणा क्षणभर माझे शब्द आटले, माझ्या भावना कोरड्या झाल्या, माझे शब्द कोरडे झाले, मला काय बोलावं हे सुचेच ना. खरंच गरिबी किती किती बेसुमार प्रमाणात आहे, याचं प्रतीक म्हणजे तुमची अलक आहे. पण त्या आपल्याकडे आहेत, पण त्या पेटवायच्या कशा? आणि त्या पेटवण्यासाठी लागणारं तेल या पणत्याच्या विकृतीत मिळणार आहे हे लहानगीचं दुःख नव्हे, हे लहानगीचं सुख आहे. मला वाटतं आपण सगळ्यांनी त्या लहानगीकडे पाहिलं पाहिजे आणि मोठं व्हायला पाहिजे, म्हणजे आपण प्रगल्भ विचार करायला हवेत. अलककार अरुणा मानाचं मुद्रा देतोस तुम्हाला, कारण दुःख व्यथा वेदना इतक्या सहजपणे मांडणं हे तुमचं कौशल्य आहे. करुणा तुम्हाला सहज कळते. वा खूप छान, खूप सुंदर मांडणी. पण मुली घाबरू नकोस, तुझं आयुष्य दिव्यासारखं उजळून निघणार आहे अगदी लवकरच. चला तर अलकप्रेमी रसिक श्रोते वळूया पुढच्या अलकडे, जे आपल्याला पाठवले आर के नगर सोसायटी नंबर 5 कोल्हापूर येथून अलककार श्री बाळ माने यांनी. अलककार बाळ लिहितात एकदा फुलांचे झाड फळझाडाला म्हणाले माणसं आपली फुले फळे तोडतात, आपल्याला त्यामुळे किती वेदना सहन कराव्या लागतात ना. त्यावर फळझाड उतरले अरे वेड्या, ती शेवटी माणसंच, म्हणून तर आपल्या वेदना सहन करत दुसऱ्यांना आनंद ठेवण्याचं निस्वार्थी काम देवानं आपल्यावर सोपवलंय. अलककार बाळ बाळ नाही आहेत तुम्ही, बाप आहात अलकचे. काय छान लिहिता तुम्ही, म्हणजे तुमच्या अलक मधला दर, तुमच्या अलक मधली कमालीची मांडणी ही अस्वस्थही करते, स्तिमितही करते, आणि असं वाटतं की खरंच तत्वज्ञानही सांगावं आणि कथाही वांडावी, हे अगदी तुमच्या अलकचं सुंदर उदाहरण म्हणून द्यावं. आनंदी ठेवण्याचं निस्वार्थ काम देवाने आपल्यावर सोपावलंय, माणसाला चपरा काय सणसणीत ठेवून दिलंय, खरं म्हणजे मानाचा मुजरा तुमच्या या अलकला. चला तर अलकप्रेमी रसिक श्रोते वळूया पुढच्या अलकडे, जे आपल्याला पाठवले अलककार असिस्टंट प्रोफेसर भारतकर बीटी अंबाजोगाई यांनी. अलककार भारतकर लिहितात नकोशा आठवणी पुसताना पुन्हा पुन्हा त्या जाग्या होऊ लागल्या. ठरवून टाकलं होतं काही झालं तरी त्यांचा स्पर्श मनास होऊ द्यायचा नाही. काही दिवस विजनवासात गेली, सुस्कारा सोडता जीव मुक्त झाल्यासारखं वाटलं, आणि काही क्षणातच तिने कडकडून अलिंग देत हृदय रिकाम करून टाकलं. वा अलककार भारतकर सुखावलं तुमची अलग ऐकून. आठवणींच्या पिंजऱ्यात आपण कोंडून घेतो आणि मग त्याच आठवणींमध्ये आठवणींच्या गर्ततेत आपण त्या ठिकाणी गुदमरतो सुद्धा, पण आठवणी काही सुटत नाही. आणि प्रत्यक्षात त्या ठिकाणी आठवणींची आठवण जर समोर आली तर काय होऊ शकतं, याचं सुंदर उदाहरण सुंदर मेळ तुम्ही तुमच्या अलकमधून साधला आहात. अलककार भारतकर बीटी तुम्ही नेहमीच त्या ठिकाणी छान अलख पाठवत असता. चला तर अलखप्रेमी रसिकृष्ण होते वळूया पुढच्या अलखकडे, जी आपल्याला पाठवले बऱ्याच दिवसानंतर, काही महिन्यांनंतर म्हणूया. मुख्याध्यापिका असलेल्या नंदुरबार येथील अलंकार संस्थेमा श्रीराम शास्त्री मोडक यांनी अगदी काही महिन्यांनी म्हणजे एक दीड महिन्यांनी अलंकार सीमा लिहितात दगडापेक्षा वीटमऊ. आधी रवी आणि श्यामाला सारखे टी व्ही पाहतात म्हणून बोलायची, पण आता ती म्हणते मोबाईलपेक्षा टी व्हीच बघा, निदान काय पाहताय तरी कळते. दोन्हींचा अतिरेक झालाय पण दगडापेक्षा वीटमऊ. खरंच आहे अलंकार सीमा, मोबाईल वापरण्याला तर सीमा राहिली नाही, पण शास्त्री हे सांगतात म्हणजे शास्त्र हे सांगतं दगडापेक्षा वीटमऊ. खरंच आहे मोबाईलपेक्षा टी व्ही पाहिलेला बरा, कारण मोबाईल हा आपला स्वतःचा टी व्ही असतो, टी व्ही हा सार्वजनिक मोबाईल असतो, आणि तिथे आपण काय पाहतो ते कळतं, सगळ्यांना कळतं, आणि म्हणून टी व्हीवर एकत्र पाहता येतं, तो टी व्ही पाहा, त्यातून काहीतरी शिकण्याचा प्रयत्न करा. चला तर अलकप्रेमी रसिकृष्ण वळूया पुढच्या अलकडे, जे आपल्याला पाठवले मुलुंड मुंबई येथून हेमुकुल या टोपण्णामध्ये लिहिणाऱ्या अलंकार हेमंत कुलकर्णी यांनी. अलंकार हेमंत लिहितात हे कसलं चित्र आहे, त्याचा असा निरागस प्रश्न ऐकून तो म्हणाला या चित्रात जो दिसतोय ना तो कस्तुरी मृग आहे, ज्याच्या नाभीमधून एक चिकट सुगंधी द्राव स्त्रवतो त्याला कस्तुरी असे म्हणतात. आणि याची गंमत माहित आहे का, खरं तर सुगंध त्याच्या नाभीतच असतो, परंतु ह्या हा मृग सुगंध कुठून येतो हे शोधण्यासाठी सैरा वैरा फिरत असतो असे म्हणतात ना, म्हणजे याप्रमाणेच ना. असं म्हणून त्याने तिकडे बोट दाखवलं, त्या दिशेने पाहून हा मात्र अंतर्मुख झाला. अलंकार हेमंत मी उगाच तुमची स्तुती करतो का हो, शक्य आहे का, अहो तुम्ही अलकचे गुरु होत चाललायत, अलक नाही लिहितात तुम्ही, अलग कशी लिहावी याचा वस्तुपाठ परिपाठ घालून देतात तुम्ही. खरंच बघा ना काय धक्का दिलाय तुम्ही, की मृग सुगंध कुठून येतो हे शोधण्यासाठी चेहऱ्यावर फिरत असतो असे म्हणतात, म्हणजे याप्रमाणेच ना, जे काखेत कळसा गावाला वळसा यासारखी एखादी म्हण, किंवा त्या ठिकाणी सामाजिक म्हणजे त्या ठिकाणी कुठे आहे असं त्या ठिकाणी डोक्यावर त्या ठिकाणी चष्मा ठेवून शोधणारा त्या ठिकाणी ऐनकवाला मामा किंवा काका, आणखीन बरंच काय काय तुम्ही या अलक मधून सुचवलं, आणि अलक नाही आहे तर अलकची झलक आहे, तुमचं अभिनंदन आणि तुम्हाला मानाचा मुजरा. चला तर अलकप्रेमी रसिकृष्ण होते वळूया पुढच्या अलकडे, जे आपल्याला पाठवले सातारा येथून अलकर विशाल मोहन यादव यांनी. अलकर विशाल लिहितात गर्भश्रीमंत होता तो, दुनियेतील तमाम सुख सुविधा लोळत होत्या त्याच्या पायाशी, रस्त्याकडेला जात असलेल्या फकीराच्या झोळीत पैशाचं पुडकं टाकून दुआ करना मेरे लिए उपरवाले से म्हणत तो भीक मागत होता. अलकर विशाल खरंच आहे, मी तर म्हणतो तुम्ही आम्ही सगळेच भिकारी आहोत, कारण आपल्या सगळ्यांना कशाची ना कशाची गरज आहे, आणि आपण दुसऱ्याकडे काही ना काही सतत मागत असतो, आपण मात्र भिकारी भीक मागतो म्हणून त्याच्या धडधाकटपणावर सुद्धा आपण हसतो. अर्थात त्याने असं करू नये आणि आपणही असं करू नये असा एक आगळा वेगळा संदेश. आणि खरंच आहे पूर्ण सुखी असा या जगात कोणी नाही असाही छुपा अजेंडा तुमच्या या अलकमधून मांडलायत तुम्ही, आणि याचं मला जास्त कौतुक वाटलं, अप्राप्य असं त्या ठिकाणी मला जाणीव झाली. चला तर अलकप्रेमी रसिकृष्ण होते वळूया पुढच्या अलककडे, जे आपल्याला पाठवले हृदय जॉकी या टोपणनामध्ये लिहिणाऱ्या अलकार श्री अमरदीप सुनंदा पंढरीनाथ मखामले तथा दादासाहेब छंदोगमात्य आंतरराष्ट्रीय मंच सन्मान यांनी. अलकार अमरदीप लिहितात तो बाजार उठवणीचे बोट धरून नकळतपणे आला, दोघांनी रितसर कार्यक्रम स्वतःच्या नावावर करण्याचा घाट घातला, ज्याने शिवधनुष्य उचलले तो मात्र नामारळ्यात राहिला. अलकार अमरदीप मला खात्री आहे 5 ऑक्टोबर 2025 झालेला जो कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमाच्या निमित्ताने तुम्हाला आलेला अनुभव तुम्ही शब्दबद्ध केलेला आहात, आणि मला खात्री आहे की तुमचा कार्यक्रम कुणीतरी हायजॅक करण्याचा प्रयत्न केला असणार. अर्थात अशा प्रकारच्या घटना बऱ्याच वेळा होत असतात आणि तुमच्या बरोबरही असा झालेला भाग प्रसंग असू शकतो, तरी तुम्ही अगदी न चुकता ही अलक लिहिलीत, आणि न चुकता अलक लिहिली नाही तर तुमच्या अलक नेहमी भाष्य असतात, आणि विशेष म्हणजे तुम्ही अतिशय महत्वाची गोष्ट लिहिता ती अशासाठी की तुम्ही त्या ठिकाणी काय करता समाजात जे दिसतंय ते लिहिता, आणि कार्यक्रम तुमचा पळवला असेल कदाचित किंवा कोणाचा तरी पळवला असेल तर पळवणारे बरेच जण आहेत, चोर बरेच जण आहेत, शिरजोर आपण व्हायचं आणि कार्यक्रम करत राहायचं, कारण आपण एकाच वेळेला अनेकांना सुगंध देत असतो, ते मात्र स्वतः पुरते येत असतात. चला तर अलकप्रेमी रसिक श्रोते वळूया पुढच्या आणि शेवटच्या प्रयोग क्रमांक 175 मधील अलककडे, ज्यांचा नुकताच वाढदिवस झाला आणि त्यांना मी शुभेच्छा भरभरून दिल्या. अलककर मित्रांनो, तुम्हालाही सूचना आहे, तुमचा आठवड्याभरामध्ये कधी वाढदिवस होत असेल तर सांगा, म्हणजे मला तुमचा उल्लेख करता येईल आणि तुम्हाला अभिष्ट चिंतन तुमचं करता येईल. अलककर विश्वेश रमेशराव देशपांडे छत्रपती संभाजीनगर येथून लिहितात, मी अतिशय कष्टातून ज्ञान मिळविले. तो म्हणाला, मात्र तू अज्ञानीच राहिलास. तो मंद स्मित करत म्हणाले. तो रागवलाय पाहून ते म्हणाले, सिद्ध करावे असे शिल्लक काहीच नाही. अलकार विश्वेश, अलकार हेमंतना म्हटलं मी तेच म्हणतो, तुम्ही फक्त अलक लिहित नाही तर तुम्ही अलकचा वस्तुपाठ घालून देता. आत्ताची तुमची अलक सुद्धा एका वेगळ्या प्रकारची अलक आहे, एका वेगळ्या विचाराची अलक आहे. तो म्हणाला, कष्टातून ज्ञान मिळवलंस. आणि ते मंद स्मितकर म्हणाले, मात्र तू अज्ञानीच राहिलास, कारण आपल्यातला गर्व जात नाही, आपल्यातला अहम जात नाही. आणि जोपर्यंत आपल्यातला अहम जात नाही तोपर्यंत आपण पूर्ण ज्ञानी होऊ शकत नाही. अशा प्रकारचा गुरु शिष्याचा किंवा मित्रामित्राचा संवाद किंवा वरिष्ठ आणि कनिष्ठामधला संवाद इथे तुम्ही मांडलात. अलकप्रेमी रसिक श्रोते हो, खूप खूप धन्यवाद. कुठे जाऊ नका, एकत्र पुणेरी आवाज आनंदी.

आवाज सामाजिक व सांस्कृतिक माहिती देणारे आपले रेडिओ स्टेशन ऐकत रहा 107.8 FM। आनंदी रहा आणि आनंद लुटा।

0: नमस्कार रसिक श्रोत्यांनो, मी धनंजय कुलकर्णी आपल्या सर्वांचे बात पुरानी बडी सुहानी या कार्यक्रमात स्वागत करतो. मित्रांनो, आपण ट्यून केले आहे 107.8 रेडिओ पुणेरी आवाज. मित्रांनो, 18 ऑगस्ट हा दिवस भारतीय चित्रपट रसिकांना गीतकार गुलजार यांचा वाढदिवस म्हणून कायम लक्षात असतो. आज गीतकार यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आपण विजय पागळकर सर, जे मराठीतले ख्यातनाम लेखक आहेत, त्यांच्याशी आपण बोलणार आहोत. आणि विजय पागळकर आणि गुलजार यांचा गेली 25 वर्षाचा स्नेह आहे. विजय पागळकर सर, आपलं या कार्यक्रमात मनापासून स्वागत.
1: धन्यवाद.
0: मित्रांनो, विजय पागळकर सरांचा मी थोडक्यात आपल्याला परिचय करून देतो. आधी कादंबरी, साहित्य समीक्षा, ललित लेखन आणि चित्रपट आस्वादक अशा विविध क्षेत्रात गेल्या 30 वर्षापासून त्यांनी लक्षणीय असे लिखाण केलेले आहे. आजवर आपल्या 27 स्वतंत्र आणि 6 अनुवादित पुस्तक प्रकाशित झालेली आहेत. स्वतंत्र पुस्तकांपैकी 5 पुस्तकांना विविध साहित्य प्रकारात महाराष्ट्र राज्य शासनाची वेगवेगळी पारितोषिकं मिळालेली आहेत. याशिवाय ज्याला त्याचा सन्मानाने उल्लेख होता असं केशवराव पठाळ पुरस्कार, आपटे वाचन मंदिर इचलकरंजी पुरस्कार, वाल्मिक पुरस्कार, बी रघुनाथ पुरस्कार आणि नरहर कुरुंदकर पुरस्कार अशा अनेक पुरस्कारांनी आपण सन्मानित झालेले आहात. विजय पागळकर सर हे लातूर जिल्हा साहित्य संमेलनाचे 1996 साली अध्यक्ष होते. त्याचप्रमाणे ठाणे जिल्हा इथे झालेल्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते. संवाद प्रकाशनातर्फे भारतीय महत्वाचे चित्रपट समीक्षक म्हणून त्यांची निवड झालेली आहे. त्यांच्या अनेक पुस्तकांचा हिंदीत अनुवाद झालेला आहे. महाराष्ट्र राज्य चित्रपट महोत्सवात परीक्षक म्हणून देखील पागळकर सरांनी काम केलेलं आहे. तसेच महाराष्ट्र शासनाच्या साहित्य संस्कृती मंडळाचे मानद सदस्य म्हणून त्यांची निवड झालेली आहे. अतिशय विद्वान

0: अतिशय प्रतिभावान आणि जागतिक साहित्याचा प्रचंड अभ्यास असलेले आहेत. एकदा आपल्या रसिकांचे त्यांचं स्वागत करतो. पदार्थ सर, आज आपण गप्पा मारणार आहोत ते प्रामुख्याने.
1: होय, नमस्कार.
0: हा बोला.
1: या कार्यक्रमामध्ये गप्पा मारण्यासाठी तुम्ही माझी निवड केली याबद्दल मी तुमचा आभारी आहे. एक तर चित्रपट विषयक गप्पा मला नेहमीच माराव्याशा वाटतात, आणि त्यातून काही माणसं जी आहेत ती माझ्या अधिक जवळची आहेत, अतिशय मनातली आहेत, आणि त्यांच्यापैकी एक गुलजार आहेत.
0: बरोबर.
1: म्हणजे निमित्त तुम्ही चांगलं साधलं आहे की त्यांचा आज वाढदिवस आहे, आणि या निमित्तानं आपण त्यांच्याविषयी काही चर्चा करू, काही गप्पा मारू. आणि योगायोगानं माझं भाग्य असं आहे की मला त्यांचा व्यक्तिगत परिचय आला, परिचय त्यांचा त्यापेक्षा त्यांचा संबंधही आला बराचसा, आणि त्यामुळे त्यातल्या काही आठवणी देखील मला आपल्या श्रोत्यांना शेअर करण्याला निश्चितच आवडेल.
0: नक्कीच नक्कीच नक्कीच. श्रोत्यांना मला सांगायला खूप आनंद वाटतो की विजय पावळकर सरांच्या बद्दल गुलजार यांनी एक फार छान वाक्य सांगितलं होतं. त्यांनी म्हटलं होतं की भारतीय चित्रपटांचा जर यथोचित अभ्यास व्हायचा असेल तर प्रत्येक प्रादेशिक भाषेत विजय पाडळकर सारखा लेखक असायला पाहिजे. काय सांगाल पाडळकर सर?
1: आता तो त्यांचा मोठेपणा आहे की त्यांनी माझी अशी तारीफ केली. परंतु एक गोष्ट अशी आहे की मी गेल्या 25 ते 30 वर्षापासून चित्रपटाविषयी थोडस अभ्यासपूर्ण आणि वेगळ्या पद्धतीचं लेखन करतो, आणि गुलजारांच्या वरही मी एक पुस्तक लिहिलेलं आहे त्यांच्या समग्र चित्रपटावर. ते पुस्तक वाचल्यानंतर आणि त्या संदर्भामध्ये मी त्यांची 20 तास मुलाखत घेतली.
0: तब्बल 20 तास.
1: अर्थात ती थोडी तुकडे तुकडे मग त्या काळामध्ये त्यांचे माझे फार जवळचे संबंध आहे. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की तुम्हाला माहितीये की उर्दू मध्ये खूप तारीफ केली जाते, थोडीशी तळवून देखील तारीफ केली
0: जाते.
1: त्यामुळे मला आनंद आहे, पण मला आनंद आहे किंवा एका मोठ्या माणसानं आपल्याविषयी अशी उद्गार काढले.
0: तर आपण गुलजार यांच्या गीतकारीबद्दल पहिल्या भागामध्ये बोलणार आहोत.
1: ओके.
0: गीतकार गुलजार म्हणून त्यांची काय वैशिष्ट्य ठळकपणे तुम्हाला जाणवतात?
1: हा, त्यांची वैशिष्ट्य म्हणजे पहा की आता या गीतकार गुलजारांना मी जवळजवळ 50 वर्षापासून ओळखतो.
0: बरोबर.
1: म्हणजे व्यक्ती म्हणून त्यांची ओळख होण्यापूर्वी त्यांचं नाव ऐकलं होतं.
0: हो बरोबर.
1: आणि नाव ऐकण्यापूर्वीच त्यांचं कार्य ऐकलं होतं.
0: हो हो.
1: म्हणजे पहिलं त्यांचं जे गाणं ऐकलं ते बंदिनी मधलं मेरा गोरा अंगलेले, आणि या गाण्यानं मनावर एक गारूड टाकलं. परंतु गंमत अशी होती की ही गोष्ट 63-64 त्या काळामध्ये आम्ही कॉलेजमध्ये शिकत होतो, आणि त्यावेळी फक्त गाणी ऐकायची एवढाच ध्यास होता.
0: बरोबर.
1: आणि आवडती गाणी लक्षात ठेवायची, पण ती गाण्याविषयीची माहिती मिळायचा काळ थोडा नंतर आला.
0: बरोबर.
1: म्हणजे 70 सुमारास जेव्हा गाण्यांचं क्लासिफिकेशन करू लागलो ती माहिती मिळत, त्यावेळेस मग पहिल्यांदा हे गाणं गुलजार ह्या व्यक्तीने लिहिलेलं आहे असं मला लक्षात आलं. आणि मग तिथून की गुलजारांनी मग आणखी काय लिहिलेलं आहे याचा एक शोध सुरू झाला. अर्थात त्या काळामध्ये म्हणजे बंदिनीपासून ते जवळजवळ 70-71 सालामध्ये गुलजार हे केवळ कविताच लिहित होते, तेव्हा कवी म्हणूनच ते प्रसिद्ध होते.
0: बरोबर.
1: कारण त्यांचं ते पहिलं गाणं, त्यानंतर ते पहिलं गाणंच बिमल रावांना एवढं आवडलं की ते म्हणाले की तू माझ्याकडेच येऊन राहा.
0: बरोबर.
1: त्यावेळी गुलजार हे त्यांचे वडील दिल्लीला असायचे, मुंबईला आले होते, आणि इतरत्र एक काही ठिकाणी ते काम करत होत्या. पण त्यानंतर बिमल रावांनी त्यांना आपल्याकडे ठेवून घेतलं, आपलं असिस्टंट म्हणून ठेवून घेतलं, आणि त्यांना चित्रपट कलेचे सगळे जे काही धडे दिले हे अतिशय ह्या एवढ्या मोठ्या श्रेष्ठ कलावंताकडून, बिमल राय सारख्या महान माणसाकडून त्यांना ते धडे शिकायला मिळाले. आणि त्यामुळे त्यांनी पुढे अनेक वेळा हे त्यांचं ऋण मान्य केलेलं आहे की मला बिमलदा म्हणजे एक फादर फिगर होते.
0: बरोबर.
1: असं ते म्हणत. आणि मग त्यांच्याच काळामध्ये असताना त्यांनी आपल्या काबुलीवालाच गाणं लिहिलं.
0: हो हो हो बरोबर.
1: हा गंगा आहे का
0: गंगा आहे का
1: प्रेमपत्र मध्ये एक गाणं लिहिलं आणि वेगवेगळ्या जबाबदाऱ्या पार पाडल्या. पण दुर्दैवानं असं झालं की त्यांची भेट झाल्यानंतर एक 5-6 वर्षातच बिमलदा अचानक वारले आणि बिमलदा वारल्यानंतर मग पुन्हा गुलजार हे एकटे झाले.
0: बरोबर.
1: हा तर त्या काळामध्ये मग आता काय करावं तर त्या काळामध्ये त्यांची आणि हेमंत कुमारची भेट झाली.
0: बर.
1: आणि हेमंत कुमारांनी मग त्यांना त्यांच्या रागीर या सिनेमासाठी त्यांच्याकडून गाणी लिहून घेतली. त्यानंतर त्यांच्या खामोशी या सिनेमासाठी गाणी लिहून घेतली.
0: खामोशी मधली तिन्ही गाणी आज देखील रसिकांच्या परिचितेत आहेत.
1: हो हो. अप्रतिम गाणी आहेत. म्हणजे खरं सांगायचं म्हणजे पहिल्यांदा हे गाणं ऐकून थोडस नंतर विसरले गेलं होतं की कोणी मोरा गोरा अंग. पण ही तीन गाणी ऐकली गो श्याम कुछ अजीब थी ते आहे किंवा तुम पुकार लो आणि किंवा सगळ्यात महत्वाचं म्हणजे हमने देखी है. हा हमने देखी है इन आंखों की महकती खुशबू या काळामध्ये अतिशय आवडून गेलेलं गाणं आणि मी तर त्या गाण्याला एक माइलस्टोन असं म्हणतो.
0: बरोबर.
1: त्याच्यासाठी की तोपर्यंत हिंदी चित्रपट गीतामध्ये ज्या काही प्रतिमा वापरल्या जायच्या ज्या काही उपमा वापरल्या जायच्या त्या जवळजवळ घासून पुसून आताच्या गुळगुळीत झालेल्या होत्या.
0: बरोबर. बरोबर.
1: गुलजारांनी काय केलं की ते जातीचे कवी असल्यामुळं हिंदी उर्दू कविता क्षेत्रातल्या ज्या काही प्रतिमा आहेत त्या प्रतिमा त्यांनी हिंदी गाण्यात आणल्या.
0: बरोबर. बरोबर.
1: आणि हे त्यांचं सगळ्यात महत्वाचं कॉन्ट्रीब्युशन आहे की पुढं त्या गुलजारांचं गाणं ऐकलं की वाटायचं की हे गुलजारांनी लिहिलेलं असं. कारण हमने देखी है इन आंखों की महकती खुशबू.
0: आंखों की महकती खुशबू.
1: आंखों की महकती खुशबू हे कधीच आलं नव्हतं.
0: हो हो हो.
1: त्याच्यामध्ये म्हणजे हिंदी गाण्यामध्ये तर कधीच आलं नव्हतं. किंवा हात से छुके से रिश्तों का इल्जाम न दो सिर्फ एहसास है ये रूह से महसूस करो प्यार को प्यार ही रहने दो कोई नाम न दो. एक उत्तम अशा प्रतिमा
0: अशारीरिक प्रेम ज्याला म्हणतात.
1: अशारीरिक प्रेम म्हणतात. आणि हे पुन्हा खामोशी सुद्धा काही आवाज करते.
0: हो हो हो.
1: हा खामोशी सुद्धा काही सांगते. ही जी चमत्कृती आहे ना ती दोन वेगवेगळ्या प्रकारचे दोन वेगवेगळ्या अर्थाचे शब्द एकत्र आणायचे हे पुढे गुलजारांनी खूप ठिकाणी केलं.
0: खूप ठिकाणी केलं त्यांनी
1: आणि त्यांचं ते एक वैशिष्ट्य होऊन गेलं.
0: हो हो हो. याच खामोशीच्या आधी एक सिनेमा आला होता त्यात हवाओ पे लिख दो हवाओ के नाम.
1: हा
0: हे अगदी हळूवार म्हणजे गाणं अगदी काय होतं सुंदर गाणं होतं अगदी.
1: हो हो. ते तो राहगीर मधलं होत. आणि तिथे सिनेमा तो सिनेमा फारसा चालला नाही पडला त्यामुळे ती गाणी थोडीशी मागे पडली. पण की म्हणजे हवा हवेवर काही लिहायचं शक्यच नाही ना. पण हवेवर आपल्या ज्या भावना आहेत त्या भावना एका माणसापासून दुसऱ्या माणसापर्यंत पोहोचवायच्या तर त्या हवेवर लिहून पोहोचवायच्या ही एक मजेदार कल्पना त्यांनी केली होती. अशा कल्पनाच्या सतत करत गेले.
0: हो हो हो. सलील चौधरी असेल हेमंत कुमार असेल सचिन बर्मन मदन मोहन पहिल्या पिढीतले संगीतकार यांच्यासोबत गुलजारांनी काम सुरू केलं आणि मग 70 दशक उजाडलं. 70 दशक उजाडताना सलील चौधरींच्या आनंदमध्ये सुद्धा एक छान गाणं गुंतवत होतं. मैंने तेरे लिए
1: सात रंग के
0: सपने चुने.
1: अगदी. म्हणजे आनंद हा म्हणजे खऱ्या अर्थानं त्यांना लोकप्रियता मिळवून देणारा सिनेमा असं म्हणतो.
0: हो हो. एस्टॅब्लिश करणारा.
1: एस्टॅब्लिश करणारा. कारण बंदिनी ठीक आहे खामोशी पण तो खामोशीची गाणी कशी ती खास श्रोत्यापर्यंत राहिली. कारण तो सिनेमाही फारसा चालला नाही. पण हा सामान्यांनाही आवडला आणि जाणकारांनाही आवडला आणि एकदम नाव होऊन गेलं या सिनेमामुळे.
0: क्लासेसला आवडला आणि
1: अगदी अगदी बरोबर आहे. आणि त्यामुळे असं झालं आता ह्या सिनेमातला आता तुम्ही हे हा उल्लेख केला मैने तेरे लिए सात रंग. तर ही सपने जी आहे ही कल्पना ती सपने ही कल्पना पुन्हा त्यांच्या गाण्यातून वारंवार वारंवार अशी ती.
0: हो हो हो.
1: हा त्यांच्या एका कविता संग्रहाचं नाव आहे रात चांद और मैं असं आहे. आणि त्यातही या सगळ्या स्वप्नांचेच उल्लेख आहेत.
0: आणि 70 दशकामध्ये ते गुलजार अगदी म्हणजे छा गया असं म्हणता येईल आपल्याला.
1: तुम्ही
0: आता जसं सांगितलं स्वप्न रस्ते मोड असे खूप त्यांचे गाणे, मुसाफिर हूं यार जे आपण आता कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकलं गाणं,
1: हा
0: परिचय हा सिनेमा मुळामध्ये गुलजारचा सिनेमा म्हणून म्हणता येईल खरं तर.
1: हो हो अगदी, कारण त्यांचा असा तो मेरे आपने पहिला.
0: हो हो बरोबर.
1: आपण पुन्हा मेरे आपने फारसा चालला नाही, पण हा जो परिचय चालला तर परिचयचं एक कारण होतं की तो थोडासा साऊंड ऑफ म्युझिक सिनेमावर हॉलिवूड मधल्या तो थोडासा म्हणजे त्या सिनेमावर भेटला नव्हता पण त्यातून संकल्पना त्यांनी घेतली होती. आणि आरडी बर्मन आणि गुलजार यांच्या सहकार्यातला हा पहिला सिनेमा
0: बरोबर.
1: हा आणि मग तिथून या दोघांनी मिळून केवढे तरी गाण्यांचे ताजमहाल उभे केले. आता म्हणजे जाणकारांना काय किंवा रसिकांना काय ती सांगायची आवश्यकताच नाही, मग एक अशी ती गाणी आठवत जातील. म्हणजे ही सगळी त्यांची ती आंधी आहे किंवा नंतरची त्यांची ती गाणी आहेत.
0: मला जसं विचारतो आंधी सिनेमा जो होता हा सुद्धा गुलजारांचं दिग्दर्शन होतं आणि यातली गाणी जी होती ती म्हणजे अगदी भारतीय चित्रपट संगीतातील अगदी सुवर्णाक्षरण अशी गाणी होती
1: सगळी अगदी बरोबर.
0: तर ही गाणी तीन गाणी त्यांची जी लता किशोरची होती अतिशय अप्रतिम गाणी, यात म्हणजे या गाण्याच्या मध्ये संवाद हा एक नवीन प्रकार त्यामध्ये सुरू केला आहे.
1: अगदी अगदी गाण्यांच्या मध्ये तो संवादाचा हे सुरू केलाय. आणि आंधीची जी कथा होती ती कमलेश्वरची
0: कथा होती.
1: कमलेश्वरांची गांधी या नावाची ती कादंबरी होती आणि त्या काली आंधी कादंबरीवर त्यांनी हा चित्रपट काढला होता. आणि मुख्य म्हणजे तुम्ही म्हणता याप्रमाणे की हा एक असा जमून आलेला सिनेमा होता.
0: जमून आलेला सिनेमा होता बरोबर.
1: हा की या सिनेमाचं जवळजवळ सगळंच अप्रतिम होत. कथा उत्तम होती, एका वेगळ्या प्रकारची होती. अभिनय संजीव कुमार आणि सुचित्रा सेन म्हणजे तो अभिनयाचा मानदंडच होता त्या दोघांची जुगलबंदी म्हणजे. आणि गुलजारांची पटकथा होती अप्रतिम. पुढे या पटकथेचं पुस्तक निघालं, ते गाजलं खूप पुस्तक. आणि त्या पुस्तकाचा मी मराठीत अनुवादही केलेला आहे.
0: क्या बात है, क्या बात है.
1: आणि या चित्रपट पटकथेचा.
0: बर बर बर.
1: त्यामुळे तो चित्रपट कसा आहे की फ्रेम टू फ्रेम आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे गाणी इस मोड से जाते हैं अप्रतिम
0: गाणी
1: आता म्हणला तेरे बिना जिंदगी की त्याच्यामध्ये देखील त्या संवादाचा असा एक वापर केला होता. आणखी आंधीच्या संदर्भामध्ये आणखी एक गमतीशीर मला सांगायची की थोडस ते सांगितलं जात नाही म्हणजे थोडं विसरलं गेले की त्यामध्ये एक सॅटायरिक असं पॉलिटिकल सॉन्ग होत म्हणजे आली जनाब आहे 5 का हिसाब देणे आहे. तर ही सॅटायरची जी परंपरा आहे हीच परंपरा देखील पुढे गुलजारांनी फार चांगल्या प्रकारे वाढवत नेली. आणि हे वैशिष्ट्य आहे त्यांचं की पॉलिटिकल सॅटायरची फार गाणी त्यांनी लिहिली आणि इतकी जास्त गाणी कोणीच लिहिली नाहीत.
0: बरोबर अगदी.
1: पुढे माचिस मध्ये त्यांची ती गाणी, हुतुतू मध्ये त्यांची ती गाणी आहेत. तर असं हे पॉलिटिकल सॅटायर त्यांचं फार छान वैशिष्ट्य होतं.
0: आणि या आधीच्याच एक वर्षाआधी मौसम नावाचा एक सिनेमा आला होता जो मदन मोहन संगीत होतं त्याला, मदन मोहनच्या अखेरच्या कालखंडातला सिनेमा होता. त्यात सुद्धा त्यांनी मला वाटतं गालिबचा मिसरा घेऊन त्यांनी एक गाणं केलं होतं दिल झुलता है.
1: तर ते म्हणजे तो फक्त मुकळा त्यांनी याच्यासाठी नावासाठी घेतला होता. पण ते गाणं देखील दिल ढूंढता है फिर वही फुरसत के रात दिन ते अतिशय अप्रतिम असं गाणं होतं.
0: आणि भूपेंद्र आणि लता मंगेशकर यांच्या युगल स्वरात एक आहे आणि परत भूपेंद्र यांच्या स्वरात देखील गाणं ते आहे.
1: हा ते दोघांच्या याच्यामध्ये ते गाणं आहे. त्यामध्ये देखील शर्मिला टागोरची फार उत्तम अशी दुहेरी भूमिका. संजीव कुमार तर होताच होता.
0: आपण जेव्हा 70 पुढे जाऊ लागतो त्यावेळेला आपल्याला खूप सारे तसे गोलमाल असेल बसेरा असेल हे त्यांचे येतात सिनेमे. तर अजून तुम्हाला काय आठवतात त्यांचे?
1: आणखी 70 एक महत्वाचा म्हणजे गुड्डी सिनेमा आहे.
0: गुड्डी हाँ हाँ हाँ करेक्ट हमको हमको मन की शक्ति देना,
1: हमको मन की शक्ति देना कि मैं बोले रे पप्पी है
0: हो हो वसंत देसाई तो संगीत होतं
1: हाँ आणि मुख्य म्हणजे वसंत देसाईंच्या संगीतात एकमेव सिनेमा ना हा
0: त्यांचा हो हो बरोबर हो
1: हा शिवाय त्यांनी एकदा त्यांचा अचानकला पार्श्वसंगीत दिलेलं
0: हो हो हो
1: ती एक गाणी फार उत्तम होती आणि वाणी जयरामला तिने एस्टॅब्लिश करण्यामध्ये
0: अगदी अगदी वाणी जयरामचं अतिशय अप्रतिम गाणं ते ज्याला बरखा सॉंग ज्याला आपण आजकालच्या याच्यामध्ये समजलं जातं त्याला
1: अगदी
0: नंतर खट्टा मिठा असेल किंवा बसेरा असेल काही गाणी त्यांनी लिहिले पण घर हा जो सिनेमा होता
1: एक्झॅक्टली
0: अरविंद वर्मा यांचं म्युझिक होतं त्याला त्यातली लताबाईंची गाणी अतिशय सुंदर होती अतिशय वरच्या दर्जाची होती
1: अगदी तसाच आणखी एक सिनेमा होता घरुंदा
0: घरुंदा बरोबर अगदी
1: भीमसेनचा सिनेमा होता ऍक्च्युअली त्याच्यामधले इथे जो दिवाने तशी अशी अप्रतिम गाणी होती म्हणजे झालं असं की त्या काळामध्ये म्हणजे जर आपण 70 ते 90 हा जर कालखंड लक्षात घेतला तर 90 नंतर माझ्या दृष्टीने तर हिंदी चित्रपटाला आणि हिंदी चित्रपट संगीताला एक औनतीच प्राप्त झाली पण तो थोडा वादाचा विषय सोडून देऊ आपण पण ह्या 20 वर्षामध्ये की गीतकार आणि संगीतकार याने म्हणजे गुलजार फार त्यांनी प्रगती केली अनेक संगीत दिग्दर्शकाकडचे त्यांनी लिहिलं अनेक दिग्दर्शकांच्या बरोबर काम केलं आणि स्वतःचे सिनेमा काढले उदाहरण ह्याच दशकातला सिनेमा आहे इजाजत हा याच दशकातला आहे नमकीन ही सगळी त्यांची सिनेमा आहेत आणि पुन्हा इतर दिग्दर्शकांसाठी त्यांनी थोडीशी बेवफाई काढली
0: आणि मासूम सारखा सिनेमा जो शेखर कपूरचा होता
1: हो शेखर कपूरचा मासूम सिनेमा
0: त्यातलं तुझे नाराज नाही हैरान हूँ अतिशय सुंदर गाणं ते सुद्धा
1: अत्यंत सुंदर गाणं
0: अत्यंत सुंदर गाणं
1: म्हणजे हीच गंमत होते की गुलजार आठवू लागले ना आपल्याला की आपल्याला ते आठवतच राहतात कुमारींचा एक फार चांगला शेर आहे की कहा तक नाम गिनवाए सबीने हमको लूटा है
0: बर
1: हा तर किती गाणी आठवायची
0: हो नाही खरंच खरंच सगळं
1: म्हणजे जर आठवता आठवता म्हटलं तर त्यांची एकदा एक निवडक गाण्यांची एक यादी करू आणि एक रेकॉर्ड करू असा मी विचार केला होता ते करता तिथे पाता पाता 100 गाणी सहज झाली
0: सहज झाली होती सहज झाली
1: अशी गमत आहे आणि आज देखील ती आठवणीच राहिली ती गाणी
0: आणि आमिर खुसरोच्या एका गाण्याचा तुम्ही मुखडा घेऊन एक पडेल सिनेमा होता गुलामी पण त्यात सुद्धा गुलजारचं गाणं ते अजून ते लोकप्रिय शब्दीर कुमार आणि लता मंगेशकर तुम्हाला दिल है हमारा दिल है
1: तुम्हारा दिल है हमारा दिल है गंमत अशी आहे की आता ह्याच जर ह्याची सुरुवातीचे शब्द जर लोकांना सांगितले तर कोणालाच त्याचा अर्थ परंतु त्यांनी अशा प्रकारे फार छान त्याच नंतर पुढे आपल्या पद्धतीनं गाण्याचे खुलवत नेलेले
0: अगदी बरोबर गुंजारच्या गीतकारीबद्दल जितकं बोलाय तितकं कमी अगदी कितीतरी गाणी आपल्याला म्हणजे अगदी तुम्ही जसं म्हणाल तसं अगदी एकात दुसऱ्यातून तिसरा असं गाणी आपल्याला आठवत जातात
1: आठवतच जातात हो
0: तर आता पलंगकर सर आपल्याला ब्रेक घ्यायला लागेल आणि ब्रेक मध्ये आपण गुलजार यांनी लिहिलेले गाणे ऐकूयात आणि नंतर आपण पुढच्या गप्पांना सुरुवात करू त्या गप्पांमध्ये आपण प्रामुख्याने दिग्दर्शक गुलजार यांच्याबद्दल बोलणार आहोत तुम्ही कुठेही जाऊ नका ऐकत राहा 107.8 रेडिओ पुणेरी आवाज बाप पुराणी बडी सुहानी

0: लिबास चाहे जो हो, अंदर से हम सब हिंदुस्तानी हैं। एकता की डोर में सबको बांधता पुनेरी आवाज 107.8। खुश रहो, खुशियां बांटो।
1: ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत। मित्रांनो, ख्यातनाम गीतकार गुलजार यांचा आज वाढदिवस 18 ऑगस्ट, तर यांच्याबद्दल आपण आज बोलतोय। आपल्याशी बोलण्यासाठी आपल्यासोबत आहेत ख्यातनाम मराठी लेखक विजय पाडळकर सर। पाडळकर सर, आपलं पुन्हा एकदा स्वागत।
2: नमस्कार।
1: आज आपल्या पहिल्या भागामध्ये आपण गुलजारांच्या याचा ओझरता उल्लेख केला आपण, कारण एवढी गाणी त्यांच्या तुम्ही म्हणालात की आपण एक 2-3 कार्यक्रम आपल्या करायला लागतील, तिथे
2: गाण्यावर
1: होऊ शकतात। पण आपण आता गुलजारांचं दिग्दर्शन या प्रकाराकडे वळूत आता। तर मला वाटतं बिमल रॉय स्कूलचे विद्यार्थी हे गुलजार, त्यानंतर ऋषिकेश मुखर्जी यांच्यासोबत त्यांनी काम केलं होतं, आणि यांचा पहिला सिनेमा जो आला होता तो तपन सिन्हाच्या एका बंगाली सिनेमाचा हिंदी रिमेक म्हणतो त्याला मेरे अपने। तर मेरे अपने बद्दल बोलताना बरेच जण आता सांगतात की मुंबईमधल्या गँग वॉरचा हा पहिला सिनेमा होता, आणि यामध्ये प्रेम गुंडांमधले युद्ध, त्यात मीना कुमारी सारखा अभिनय आणि अतिशय सुंदर अशी गाणी, आणि हे सगळं टेकिंग गुंजाने इतकं अप्रतिम दिशेत केलं होतं। भले या सिनेमाला व्यावसायिक यश मिळालं नसेल, पण सिनेमाच्या इतिहासात याचं नाव अमर आहे।
2: बरोबर आहे।
1: काय सांगाल या सिनेमाबद्दल?
2: हा, तर हे मान्य मला फक्त थोडासा एक मतभेद असा आहे की हे मुंबईतल्या गँगवर नव्हतं। तर आहे काय की तुम्ही तो उल्लेख केलाय की तपन सिन्हा यांचा तो सिनेमा होता बंगाली सिनेमा, तर त्या बंगाली सिनेमाचं नाव होतं आपण जान।
1: आपण जान, बरोबर।
2: हा, तर आपण जानचा हा रिमेक होता।
1: बर,
2: हा, पण आपण जानचा रिमेक करत असताना मूळ बंगाली सिनेमामध्ये काही अनेक गाणी वेगळ्या प्रकारची होती, तो मनोरंजक पद्धतीनं तो घेतला सिनेमा होता। स्वप्न दृश्य होती, अमुक होती, तमुक होती, परंतु गुलजारांच्यावर बिमल रॉय यांचे संस्कार झालेले असल्यामुळं त्यांनी हा शक्य तितक्या वास्तववादी पातळीवर हा चित्रपट चित्रित केला। तर मला बोलताना एकदा ते म्हणाले की जो बंगाली सिनेमा काढला होता आपण जान, तो बंगालमध्ये हिंदी सिनेमा काढला। ते म्हणाले की बंगालीमध्ये त्यांनी हिंदी काढला आणि मी माझ्या हिंदीमध्ये तो बंगाली काढला।
1: बरोबर,
2: असा त्यांनी उल्लेख केला होता।
1: आणि मीना कुमारी त्यांची लाडकी,
2: मीना कुमारी लाडकी
1: अभिनेत्री होती, मीना कुमारी गुलजारांचा वेगळा आदरच होतो। परत
2: होय होय, पण तो एका पुन्हा एका मोठ्या
1: विषयाचा।
2: आपण ज्यांबद्दल आपण बोलत होतो की एक म्हणजे कसं आहे की त्या काळामधली बंगालची जी परिस्थिती होती, बंगालचा जो स्टुडंट अनरेस्ट होता आणि ती नक्षलवादी एकंदर उठावाची जी, तर त्या परिस्थितीच्या म्हणजे जे चित्रण त्या मूळ सिनेमात थोडं होतं आणि तेच यांनी घेतलं। आणि आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे तो चित्रपट वेगळा होण्याचं एक आणखी कारण की त्या चित्रपटात जे अभिनेते घेतले होते ते बहुसंख्य अभिनेते पुण्याच्या फिल्म इन्स्टिट्यूट मधले होते।
1: हो हो हो, बरोबर।
2: हा, आता शत्रुघ्न होता, डॅनी होता त्यामध्ये, सरनी होता, आणि ही आणि सगळी जवळजवळ आता मीना कुमारी सोडली तर सगळीच अशी नवी होती लोक। पण ह्या लोकांना घेऊन त्यामुळं काय झालं की एक वेगळा फ्रेशनेस आला या सिनेमामध्ये।
1: हा, बरोबर।
2: आणि म्हणजे एकीकडे फ्रेशनेस आणि मीना कुमारीमुळे क्लासिकनेस, दोन्हीचा असा एक मस्त समन्वय या ठिकाणी तो झाला। म्हणजे फारसा चालला नाही, तसा तो पडलाही नाही सिनेमा, पण असा जो जो लोकप्रिय होणार असं नव्हताही,
1: पण त्याला आता कल्ट क्लासिक
2: अगदी मान्यता आहे त्याला द्यायला, आणि एस्टॅब्लिश झाले। म्हणजे महत्वाचं म्हणजे गुलजार तिथून एस्टॅब्लिश झाले। त्यानंतर त्यांनी काढला परिचय।
1: परिचय, बरोबर।
2: परिचय बद्दल आपण बोललो छे।
1: संजीव कुमार त्यांचा आवडता अभिनेता होता, संजीव कुमार, आणि कोशिश हा जो सिनेमा होता यामध्ये जया बहादुरी आणि संजीव कुमार दोघे मुकबधीर दाखवले आणि तो सिनेमा त्यांनी केला होता कोशिश।
2: होय, मी हा तिकडेच ओळखतो तो, कारण तिसरा तोच त्यांचा।
1: हो,
2: परिचय नंतर तो 72 मध्ये तो सिनेमा आला कोशिश। आणि त्या सिनेमाचं वैशिष्ट्य असं होतं की त्या सिनेमातली नायक आणि नायिका दोघेही मुकबधीर होते।
1: बरोबर।
2: आता मुकबधीराच्या जीवनावर सिनेमा काढायचा तर कसा काढावा हा एक प्रश्न पडला। पण गुलजार आपली पटकथा घेऊन ज्यावेळेस सिप्पी साहेबांच्याकडे गेले, त्याचे निर्माता होते सिप्पी, आणि सिप्पींना म्हणाले की मला हे असं करायचं, तर ते म्हणाले की हे मुकबधीर आता काय करतील, कसं करतील, मग तू तुम्ही या सिनेमामध्ये सबटायटल टाकणार का? तर गुलजार म्हणाले नाही सबटायटल नाही टाकायचे. मग लोकांना कसं कळेल? त्यावेळी गुलजारांनी जे उत्तर दिलं ते फार महत्वाचं उत्तर आहे. म्हणजे त्यांच्या एकंदर दिग्दर्शनाच्या वैशिष्ट्याचं तिथं हे प्रतीक आहे ते उत्तर. म्हणजे ते म्हणाले की एक दिग्दर्शक म्हणून माझ्या हातामध्ये फोटोग्राफी आहे, माझ्या हातामध्ये संकलन आहे, माझ्या हातामध्ये सेटिंग आहे, माझ्या हातात उत्तम कलाकार आहेत, हा माझ्या हातात उत्तम प्रसंग आहेत, आणि केवळ माझ्या हातात संवाद नसले आणि जर मी त्या संवादाची जिष्ट जर एवढ्या बाकीच्या गोष्टीतून प्रेक्षकापर्यंत जर पोहोचू शकलो नाही तर मी दिग्दर्शकच नाही.
3: अरे वा.
2: हा आणि हा जो कॉन्फिडन्स आहे तो सिप्पींना फार आवडला. आणि मग ते म्हणाले की चलो ठीक आहे मी याला फायनान्स करतो. आणि तो असा एक अप्रतिम
3: संजीव कुमारला मला वाटतं राष्ट्रीय पुरस्कार देखील मिळाला होता.
2: पुरस्कार मिळाला सिनेमाला.
3: यानंतर त्यांचा 73 साली नानावटी खून खटल्यावरचा अचानक नावाचा सिनेमा आला होता. तुम्ही सांगितलं होतं वसंत देसाई तुम्हाला त्याला
2: पार्श्वसंगीत
3: होतं. हा सिनेमा देखील तसा फारसा काही चालला नाही. तसा काही
2: नाही पण एक गोष्ट अशी आहे की हा नानावटी खून खटल्यावरचा नव्हता. हा ही के ए अब्बासची कथा होती.
3: बर बर बर.
2: आणि त्यांची ती एक वेगळी स्वतंत्रच कथा होती ती.
3: बर बर बर.
2: आणि फक्त नानावटी खून खटला आणि याच्यामध्ये एकच साम्य होतं ते म्हणजे बायकोचा केलेला नवऱ्यानं खून.
3: ओके ओके ओके.
2: या एका ओळीशिवाय दुसऱ्या दोन्हीमध्ये काहीही
3: संबंध नव्हता. बरोबर.
2: पण ही इतकी अप्रतिम कथा होती.
3: मला वाटतं फ्लॅशबॅकचं तंत्र जे आहे त्यांचं.
2: एक्झॅक्ट. मी बरोबर मी तिकडे म्हणणार होतो. तुम्ही म्हणले अगदी करेक्ट आहे तुमचं ऑब्झर्वेशन की फ्लॅशबॅकच्या तंत्रानं त्यांनी हा चित्रपट असा खुलवीत नेला होता. आणि पुढं हे फ्लॅशबॅकचं तंत्र हे गुलजारांचं एक खास स्पेशल तंत्र ठरलं. कारण पुढे अनेक सिनेमामध्ये त्यांनी दाखवलं. म्हणजे ते करत असताना होतं काय माहिती काय की एकदा प्रेक्षक एका विशिष्ट काळामध्ये असतात त्या काळाच्या ते एकदम मागं येतात गुलजार किंवा जो कोणी फ्लॅशबॅकचं तंत्र वापरेल तो आणि त्या काळातून ह्या काळामध्ये पुन्हा या काळातून त्या काळामध्ये असं जात असताना जी आंदोलनं होतात माणसाचा जो काही भावनिक विकास होतो त्यावर गुलजारांचं लक्ष असतं.
3: बरोबर.
2: आणि ते त्यांना मांडायला फार आवडतं. कारण ते असं नेहमी म्हणतात की माझे सिनेमा जे आहेत ते भावनांच्या उतार चढावांचे भावनांच्या संबंधाचे सिनेमा आहेत.
3: बरोबर.
2: बेसिक माझ्या सिनेमाचा जो काही बेस आहे तो मानवी भावभावना. आणि मग त्या इथं त्यांना फार चांगल्या पद्धतीनं हे करता येतात.
3: यानंतरचे त्यांचे दोन सिनेमे होते ज्याबद्दल आपण थोडक्यात उल्लेख पहिल्या भागामध्ये केला होता. एक होता मौसम आणि
2: आंधी.
3: होय. आंधी या सिनेमामध्ये सुचित्रा सेन यांना घेण्याचं कसं म्हणजे काय त्याच्यामागचं काय तुम्हाला स्टोरी माहितीये? कारण त्यावेळेला इस्टॅब्लिश नायिका बऱ्याच होत्या. त्यांच्या घरातच राखीसारखी अभिनेत्री होती.
2: हो हो. घरात अभिनेत्री होती त्या काळामध्ये. पण त्या काळातच त्यांचे थोडेसे संबंध आणि दुसरी गोष्ट म्हणजे की मी या बाबतीत गुलजारांशी बोललो ते म्हणाले की तुम्ही तो सिनेमा तर पाहिलेलाच आहे आणि त्या सिनेमामधलं जे एक वेगळं कॅरेक्टर होतं तसं कॅरेक्टर हिंदी सिनेमात म्हणजे स्त्रीचं कॅरेक्टर अद्याप आलेलं नव्हतं.
3: खरंच नव्हतं आलं.
2: हा. आणि हे कॅरेक्टर जे याला न्याय देऊ शकेल अशी फक्त एकच बाई माझ्या समोर डोळ्यासमोर होती नटी ती म्हणजे सुचित्रा सिंग. कारण असं आहे की ज्यावेळेस हे गुलजार तिथं बिमल रॉयकडे होते हा त्यावेळी बिमल रॉयच्या सिनेमांचा त्यांनी फार बारकाईने अभ्यास केला होता. आणि सुचित्रा सेननं बिमल रॉयच्या देवदास मध्ये फार अप्रसिद्ध असं काम केलं. तेव्हापासून की त्यांच्या डोक्यामध्ये ती सुचित्रा सेनच्या अभिनय क्षमतेचा कुठेतरी उपयोग करून घ्यावा असं होत. आणि मग त्यांनी तिला बोलावलं आणि त्यांचं मत अगदी पटण्यासारखं म्हणजे माझंही तेच मत आहे की त्या काळात ज्या नट्या काम करत होत्या तुम्ही त्या सगळ्या नट्यांची समजा एक सात आठ नट्यांची समजा शर्मिलानं त्यांच्याकडे अनेकदा काम केले पण शर्मिला इथे शोभली असती का? शर्मिला इथे शोभली नसती, हेमा मालिनी शोभली नसती. म्हणजे एकंदर याला शोभणारी फक्त ही होती आणि दुसरी होती ती नूतन. पण नूतननं त्यावेळेस संन्यास घेतला होता.
3: हो हो हो. पळकर यानंतर त्यांचा शरदचंद्रांच्या कादंबरीवर खुशबू
2: खुशबू होता
3: हा फिल्म या दरम्यान आला होता.
2: आला होता बरोबर आहे. खुशबू आला मग त्यानंतर किनारा आला.
3: हो किनारा.
2: त्यानंतरचा 78 त्यांचा सिनेमा किताब.
3: किताब
2: हा एक वेगळा सिनेमा म्हणजे त्यांचा.
3: किताब बद्दल तर मला वाटतं तुमच्या आणि गुंडाळ साहेबांचं भरपूर बोलणं झालं. त्याची
2: भरपूर
3: सीडी तुम्हाला मला वाटतं पाकिस्तानातून मिळाली होती त्याची सीडी तुम्हाला.
2: होय होय. तर आपल्या प्रेक्षकांना ते आवडेल तो
3: किस्सा.
2: असं झालं की मी ज्यावेळेस गुलजारांच्या सर्व चित्रपटावर लिहित होतो त्यावेळेस मी त्यांचे चित्रपट विकत घेतले सगळे. कारण मी त्यावेळेस नांदेडला होतो आणि ते मुंबईला. तर मला हा किताब काही मिळाला नाही. आता शेवटी त्यांना त्रास द्यावा म्हणलं बाबा आता मी म्हणलं त्यांना की मला कुठेच मिळत नाही मला द्या. तर ते म्हणाले पाळेल तर तुम्ही काय कधी नव्हती मला मागितले पण माझ्याजवळ देखील ती सीडी नाही. मग काय करावं असा प्रश्न पडला त्याच्यामध्ये. तर मी त्याच्यामध्ये ती सीडी शोधतो आहे आणि मला गुलजारांच्यावर लिहायचं ही बातमी कशी कुठेतरी छापली गेली आणि ती कुठं ती पाकिस्तान मधल्या एका माणसाच्या वाचण्यात आली.
3: बर.
2: आणि त्या माणसानं गुलजारांना पत्र लिहिलं की असं असं आहे आणि तुमची ही सीडी मिळत नाही असं म्हणतात. हा तुम्हाला पाहिजे असेल तर मी पाठवतो माझ्याजवळ सीडी आहे.
3: बर बर.
2: आणि त्या माणसानं तिथून पाकिस्तान मधून त्यांच्याकडे पाठवली. त्यामध्ये म्हणाले की माझ्याकडे आली घेऊन जा. मग त्यांनी माझ्याकडून त्यांच्याकडून माझ्याकडे पाठवू. म्हणजे आता आणखी गोष्ट एक सांगायची म्हणजे की गुलजारांचा जन्म ज्या ठिकाणी झाला दीनामध्ये दीना या गावी झाला ते आता पाकिस्तानमध्ये.
3: बरोबर.
2: त्यामुळं पाकिस्तानची जी खरी रसिक मंडळी आहेत ना ती देखील गुलजारांना आपलंच मानतात.
3: हो हो. बरोबर. अगदी
2: ना. पाकिस्तानमध्ये त्यांची फॅन संख्या फार आहे खूप आहे
3: मोठी होती.
2: दुसरी गोष्ट ते उत्तम उर्दू पोएट्री करतात.
3: हो. बरोबर.
2: आणि त्यामुळे ती कविता देखील तिकडे फार लोकप्रिय आहे. त्या सगळ्या गोष्टीचा असा परिणाम झालेला आहे
3: त्याच्या. तर किताब नंतर आपण जेव्हा पुढे 80 दशकाकडे वळतो त्यावेळेला गुलजारांची बरीच गाणी जनसामान्यांना आवडतच होती क्लास पब्लिकला देखील आवडत होती. आणि यानंतर मग त्यांनी जे सिनेमे काढले नमकीन सारखा सिनेमा असेल किंवा इजाजत सारखा सिनेमा असेल तो प्रामुख्यानं गुलजारचा अगदी तो सिनेमा समजला जातो त्यात सुद्धा फ्लॅशबॅकचं खूप छान तंत्र वापरलं होतं.
2: हा इजाजत मध्ये देखील वापरलं होतं फ्लॅशबॅकचं तंत्र. आणि इजाजतची गाणी देखील फार खास वेगळ्या प्रकारची गाणी होती.
3: वेगळ्या प्रकारची गाणी होती.
2: हा आता किताब मध्ये जी गाणी होती विशेषतः लकडी की काठी काठी मासूम मधली ती गाणी किंवा किताब हा त्या मुलाच्या
3: जीवनावर
2: अशी मुलाच्या जीवनावर किंवा भावविश्वातली गाणी देखील फार छान गुलजारांनी लिहिली.
3: म्हणजे मला 90 दशकामध्ये एक तर जंगल बुक जे होतं त्याचं टायटल सॉंग म्हणजे लहान मुलांमध्ये प्रचंड लोकप्रिय झालं होतं.
2: हो ते गुलजारांचं
3: जंगल जंगल पता चला आहे.
2: अगदी. ते
3: आपण इजाजत बद्दल बोलतो.
2: हा इजाजत बद्दल आपण बोलत होतो. तर इजाजतच्या गाण्याचा म्हणजे आता इजाजतची स्टोरी थोडी कॉम्प्लिकेटेड आहे ते सांगायची हे नाही पण या काही एका गाण्याबद्दल मला ते सांगावं असं वाटतं. महत्वाचं म्हणजे की इजाजत मध्ये एक गाणं आहे ते यांचं मेरा कुछ सामान जे आहे ना मेरा कुछ सामान तुम्हारे पास पड़ा. ते गाणं जे आहे ते असं गद्य आहे.
3: गद्य आहे.
2: हा तर त्या गद्य गाण्याला चाल कशी लावावी हा प्रश्न आरडी बर्मनला पडला.
3: टाइम्स ऑफ इंडियाचं
2: ते सांगितलं. आणि एकदा गुलजार आमच्या नांदेडला आले होते. मग तो आपण त्या किस्सा पुढे थोडासा ऐकतो. त्यातला एक फक्त इजाजतशी संबंधित गोष्ट सांगतो की त्यावेळी मी त्यांना विचारलं होतं पब्लिकमध्ये की बाबा या इजाजत मध्ये एक ओळ आहे की 116 चांद की रात्री और तुम्हारे कांधे का तिल. हे 116 च्या अंकी राते काय आहे? 116 हा कुठून शब्द म्हणजे हा आकडा काढला? तेव्हा त्यांनी एक थोडासा छोटा पॉज घेतला. तसे ते फार विनोदी आहेत, अतिशय मिस्किलपणे बोलतात. आणि पॉज घेऊन ते म्हणाले, पाडलकर मैंने गिनने में गलती की थी, वो 117 थे. आणि मग थोडस गंभीर होत ते म्हणाले की 116 सांगण्याचा अर्थ एवढाच आहे की कोणातरी एका माणसानं अगदी काळजीपूर्वक त्या रात्री मोजलेल्या आहेत. प्रत्येक रात्र मोजलेली आहे आणि तो मोजतो आहे. म्हणजे प्रत्येक विराहाची रात्र ही त्याच्या मनावर एक ओरखडा आणून गेलेली आहे आणि म्हणून ते 116 आहे. तर हे जे वैशिष्ट्य आहे ना, हे वैशिष्ट्य गुलजारांच्या जवळ आहे.
3: खरंच आहे,
2: गुलजारांच्या जवळ आहे.
3: आणि तुम्ही आता जसं उल्लेख केला की गुलजारांकडे ह्युमर खूप चांगला होता, विनोदी होते. तर कॉमेडी ऑफ एरर्स जे
2: शेक्सपियर,
3: अंगूर जो सिनेमा होता जो आधी कल्ट क्लासिक, ज्याला अगदी विनोदी सिनेमातला अगदी सर्वोत्तम विनोदी सिनेमा म्हणून त्याला उल्लेख होतो, तो
2: अगदी
3: म्हणता येईल. संजय कुमार दोघांचे डबल रोल,
2: आणि
3: गुंजाळने फार मस्त त्यामध्ये दाखवलं काहीतरी, अगदी शेवटपर्यंत खुर्चीवर खेळून
2: ठेवणारा होता तो सिनेमा अगदी. आणि त्याचा म्हणजे शेवट देखील मस्त होता की शेवटी शेक्सपियर डोळा मारतो
3: असं.
2: आणि तो सिनेमा जो आहे तो शेक्सपियरच्या कॉमेडी ऑफ एरर्स या नाटकावर होता. त्या सिनेमाची एक गंमत मला सांगितली होती गुलजारांनी. ते म्हणाले की बाबा हा सिनेमा काढण्यासाठी तो मी जेव्हा काही निर्मात्याकडे गेलो तेव्हा या सिनेमावर आधी एक हिंदीमध्ये सिनेमा आला होता,
3: दो दुनी चार.
2: येस, दो दुनी चार. त्याच्यामध्ये किशोर कुमार आणि आशित सेन ही जोडी होती, म्हणजे चार जण. तर तो सिनेमा कोसळला, सपाटून पडला. तर एक निर्माता त्यांना म्हणाला म्हणे की लोकप्रिय सिनेमाचे रिमेक करतात, तुम्ही पडेल सिनेमाचे रिमेक का करता? ते म्हणे मी केल्यावर तुम्हाला कळेल की मी ते का करतो. म्हणजे असं होतं की त्यांना एक आपल्या कौशल्यावर एक विश्वास देखील होता. आणि दुसरी गोष्ट आणखी एक असं दिसतं की बा एकच कथावस्तू आहे. जेव्हा दोन दिग्दर्शक वेगवेगळ्या पद्धतीने ती फुलवतात तेव्हा तो दिग्दर्शक कशा प्रकारे फुलवतो यावर देखील त्या सिनेमाचं यश फार मोठ्या प्रमाणात अवलंबून असतं. आणि फुलवण्याची पद्धत खास गुलजारांच्या जवळ होतीच, काही वाद नाही. नंतरचे 90 दशकातले त्यांचे सिनेमा 3
3: माचिस,
2: लेकिन माचिस हुतुतु. बर, आता लेकिन ही एक फॅन्टसी होती. हा, आणि लताबाईंनी तो निर्माण केला होता. हा, ते लताबाईंची अशी एक इच्छा होती खूप दिवसापासून की महेल किंवा मधुमती सारखा एखादा असा गुणरम्य याच्यावरचा सिनेमा काढायचा की ज्यामध्ये संगीताला प्रचंड वाव असेल. हा, आणि मग हे ह्याच्यासाठी त्यांनी गुलजारांच्याकडून एक कथा घेतलेली होती आणि तो त्यांनी काढला. आता सिनेमा तोही फारसा चालला नाही, पण तर गुलजार म्हणाले की हा चित्रपट काढण्यामागचा आमचा हेतू सफल झाला. आम्हाला एक संगीतमय चित्रपट काढायचा होता. आणि काय गाणी होती हो त्या चित्रपटात, लेकिन मधली गाणी आज देखील अप्रतिम क्लासिक गाणी आहेत. विशेषतः ते वाडकरांचं सुरमयी श्याम इष्टरा आहे गुलजारांच्या, म्हणजे पुन्हा त्या ओळी आणि ते शब्द ती वेगळी सांस लेते हे जिस तरह साहेब, असं म्हणजे अप्रतिम असं होत ते.
3: हो,
2: आणि नंतरचे त्यांचे दोन सिनेमा माचिस आणि हुतुतू. माचिस हा थोडासा त्या दहशतवाद्यांच्या काश्मीरच्या प्रश्नावर त्यांनी काढलेला सिनेमा होता आणि त्यांच्या मनामध्ये त्या काश्मीर प्रश्नावर आणखी एक सिनेमा काढायचं होतं.
3: बर,
2: हा माचिसची पुढली हे म्हणून. परंतु मग नंतर असं झालं की हुतुतूच्या वेळी त्यांना काही असे थोडेसे वाईट अनुभव आले, वाईट म्हणजे थोडेसे दुखावणारे अनुभव आले त्यांना. आणि मग त्यानंतर त्यांनी चित्रपट दिग्दर्शनच सोडलं.
3: हो, चित्रपट दिग्दर्शन सोडलं, पण त्यांचे दोन टीव्ही सिरियल्स
2: आणि मग ते सिरियल आले. बरोबर,
3: मिर्झा गालिब,
2: मिर्झा गालिबचा अप्रतिम त्यांचा होता. म्हणजे मिर्झा गालिबवर त्यांना खूप वर्षापासून काम करायचं होतं, परंतु आता चित्रपट सोडल्यामुळं, करणं सोडल्यामुळं त्यांना तो वेळ देता आला त्यासा आणि त्यांना नसरुद्दीन शाह मिळाला.
3: नसरुद्दीन शाह मिळाला.
2: नसरुद्दीन शाहने अप्रतिम काम केलेलं आहे आणि त्या 13 भागामध्ये पुन्हा आमच्या ह्यांचं संगीत होतं आपल्या हा संगीत कोणाच होत आपला तो
3: सारंगदेव का
2: नाही नाही सारंगदेव नाही आपला तो गजलकार
3: जगजीत सिंग
2: आणि ते त्यांची पत्नी ती चित्रा सिंग आणि त्यांची एकावनेक अप्रतिम गाणी एकावनेक अप्रतिम गजला होत्या त्याच्यामध्ये आणि इतक्या तपशीलवारपणे एखाद्या कवीचं जीवन हिंदी सिरियल मध्ये आलं नव्हतं.
3: मला वाटतं आपण आता त्यांचं दिग्दर्शनातलं आणखी एक सिरियल होतं मुन्शी प्रेमचंद यांच्या तहरीर नावाचं त्यांचं एक सिरियल त्यांनी केलं होतं. आता दिग्दर्शनाचं जेव्हा आपण आढावा घेतो त्यावेळेला आपल्याला दिसतं की जितेंद्रसारखा कलाकार असेल जो खरं म्हणजे त्यांच्या प्रकृतीला मानायला गेला गुलजारच्या तरी परिचय असेल खुशबू असेल किनारा असेल किंवा विनोद खन्नासारखा अचानक मीरा असेल किंवा लेखीन मध्ये त्यांचा हे होता हेमा मालिनी सुद्धा त्यांच्या खुशबू किनारा मीरा या सिनेमामध्ये होती.
2: बरोबर.
3: संजीव कुमार तर त्यांचा लाडका अभिनेता होत असतो. पण मी एक आता आपण दिग्दर्शनाचा एक समोप करताना आपण एक मला एक आठवतं की गुलजार यांना देवदास सुद्धा करायचा होता हा कारण त्याची स्क्रीन मध्ये जाहिरात पण त्यांनी दिली होती आणि मला वाटतं धर्मेंद्र हेमा मालिनी आणि शर्मिला टागोर असं त्यांचं काहीतरी कास्टिंग झालं होतं.
2: मी तुम्हाला म्हटलं ना की देवदास त्यांनी ज्यावेळेस भीमरावकडे पाहिला तेव्हापासून ती डोक्यात त्यांच्या कल्पना होती. पण हे कास्टिंग झाल्यानंतर काही काळानंतर तो सिनेमा बंद पडला त्याचं पॅकिंग काढून गेला आणि याचे एक गाणं देखील रेकॉर्ड झालेलं आहे.
3: बरोबर.
2: लताबाईंच्या आवाजामध्ये युट्यूब तुम्ही सर्च करा की देवदास अनरिलीज सॉंग ऑफ देवदास.
3: बरोबर.
2: अप्रतिम गाणं आहे. पण त्याचं ते पुढे ते राहून गेलं ते राहून गेलं. असं त्यांचा आणखी एक सिनेमा जो लोकांना माहित नाही लिबास
3: तो रिलीज झालाच नाही. तो
2: रिलीजच झाला नाही. त्याचं गुलजारांना फार वाईट
3: वाटतं.
2: एका फिल्म फेस्टिवलला दाखवला गेला आणि पुढे पुन्हा काही झालंच नाही ना. म्हणजे एखादा सिनेमा आपण तयार करतो त्यासाठी एखादं वर्ष घालतो सगळे पण तो सिनेमा जर प्रेक्षकापर्यंत आलाच नाही तर ती फार हे होऊन जात.
3: मला वाटतं आता सर आपण दुसरा ब्रेक घेऊयात. या ब्रेक मध्ये आपण परत गुलजारांचं गाणं ऐकूयात आणि तिसऱ्या ब्रेक मध्ये मात्र आपण गुलजार आणि तुमचं असोसिएशन जे आहे त्याबद्दल विस्ताराने बोलणार आहोत.
2: ओके.
3: मित्रांनो तुम्ही ऐकत आहात बात पुराणी बरी सुहानी 107.8 रेडिओ पुणेरी आवाजवर. तुम्ही कुठेही जाऊ नका लवकर आम्ही परत येतोय.

0: आइए आइए, दरवाजे पे क्यों खड़े हैं? अंदर आइए। ये घर है मुस्कुराहट का, यहाँ बसती हैं खुशियाँ। ये है पुनेरी आवाज 107.8। खुश रहो, खुशियाँ बांटो।
1: ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत। मित्रांनो, आपण गुलजार या प्रतिभावान गीतकार दिग्दर्शक यांच्याविषयी आज बोलत आहोत। त्यांचा वाढदिवस आहे 18 ऑगस्ट, आणि यांच्याशी गुलजारांबद्दल बोलण्यासाठी आपल्यासोबत विजय पागळकर सर आहेत। विजय पागळकर सर हे स्वतः प्रतिभावान लेखक आहेत, त्यांची अनेक पुस्तकं प्रसिद्ध झालेली आहेत, आणि लवकरच त्यांचं सत्यजित रॉय ह्या बंगाली दिग्दर्शकांवरचं एक पुस्तक येऊ घातलेलं आहे। दिवाळीपर्यंत येईल पुस्तक, आणि त्या पुस्तकाचा टीझर म्हणून त्यांनी त्यांच्या युट्यूब चॅनलवर या पुस्तकाविषयी ते दर सोमवारी आणि गुरुवारी आपल्याला माहिती देत असतात। मित्रांनो, सध्या लॉकडाऊनचा काळ चालू आहे, शासनाच्या नियमांचं आपण काटेकोरपणे पालन करूयात, घरी राहा, सेफ राहा। त्याचप्रमाणे दुसरी एक अनाऊन्समेंट म्हणजे युनिसेफ आणि रेडिओ पुणेरी आवाज यांच्या वतीनं आपण एक स्पर्धा आयोजित केलेली आहे, त्याबद्दल आपण वेळोवेळी तुम्हाला गाईडलाईन्स देतच असतो। माझी रेडिओ पुणेरी आवाजच्या श्रोत्यांना विनंती आहे, जास्तीत जास्त संख्येने आपण या स्पर्धेमध्ये सहभागी। मित्रांनो, बात पुरानी बडी सुहानी यातल्या अखेरच्या टप्प्यामध्ये आजच्या कार्यक्रमाच्या आपण आता आलेलो आहोत। पागळकर सर, आपलं पुन्हा एकदा स्वागत।
2: नमस्कार, बोला।
1: हा, तर मला खूप आनंद होतो की गुलजार सारखा प्रतिभावान गीतकार जो आजच्या पिढीचा देखील लाडका गीतकार आहे, त्यांच्याशी तुमचं 25 वर्षाचं एक मैत्र टिकून आहे। ह्या मैत्रीबद्दल काय सांगा तुम्ही की गुलजार यांची मैत्री, तुम्ही त्यांना नांदेडला बोलावलं होतं, नांदेड सारख्या अगदी महाराष्ट्रातल्या अगदी कोकणातल्या जिल्ह्यामध्ये तुमच्या आग्रहासाठी आले, ते तुमच्या घरी आले तुमच्याशी, आणि त्यांचा जो स्नेह जो आहे याबद्दल जरा सांगा तुम्ही।
2: हा, तर ती माझी फार भाग्याची गोष्ट आहे असं मला वाटतं, आणि ही मैत्री गेल्या 20 वर्षापासून आहे एक्झॅक्टली सांगायचं म्हणजे। आणि खरं तर मैत्री हा शब्द थोडासा चुकीचा वाटतो मला, कारण ते फार मोठे आहेत, म्हणजे त्यांच्याबरोबर मैत्रीचा असा मला हे नाही, परंतु त्यांचा सहवास मला लाभला, मला फार स्नेही लागला, स्नेह देखील हा शब्द चालेल, त्यांचा स्नेह मला लाभला ही आनंदाची आश्चर्याची गोष्ट आहे ती। तर झालं असं गमत की गुलजारांचा एक रावीपार या नावाचा कथासंग्रह, हा ते उत्तम कथाकारही आहेत, आणि त्यांच्या धुवा नावाच्या कथासंग्रहाला साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळालेला आहे।
1: बरोबर।
2: तर त्यांचा रावीपार हा कथासंग्रह पुण्याचे एक प्रकाशक प्रकाशित करणार होते मराठीमध्ये, मराठीमध्ये अनुवाद करायचा असं त्यांच्या डोक्यामध्ये होतं, आणि ते अनुवादक शोधत होते। आता ते शोधता शोधता गुलजारांच्या जवळचे स्नेही म्हणजे अरुण शेवटे, अरुण शेवटे ना गुलजार हे माझं आणि मराठी जोडणार पूल असं म्हणतात गुलजार ते अरुण शेवटेना। तर ते प्रकाशक शेवटेंच्याकडे गेले आणि शेवटेने म्हणाले की बो हे कोण करू शकेल, शेवटेने माझं नाव सांगितलं की बो पाडळकर हे अनुवाद करू शकतील। हा, आणि मग मेहता म्हणाले की बो माझं काही हरकत नाही, पण गुलजारांनी त्याला कबूल केलं पाहिजे ना, मग त्यांनी हे नाव सांगितलं त्यांना। मग शेवटेंनी सांगितलं आणि मग गुलजार म्हणाले की शेवटे तुम्ही जर म्हणत असाल तर हरकत नाही, पण मला असं वाटतं की त्यांची एकदा भेट घ्यावी, म्हणजे कदाचित त्यांना वाटलं असेल हा माणूस नीट करतो का नाही, कोणालाही असं वाटतं ना, साहजिकच आहे ते। मग मी त्यांची भेट घेण्यासाठी मग त्यांच्या घरी गेलो, मुंबईला गेलो, आणि तिथे त्यांच्या घरी शेवटे होते बरोबर, आणि तिथे गेलो, आणि तिथे गेल्यानंतर त्यांनी इंट्रोडक्शन करून दिली, आणि त्यांनी आधी सांगितलं की पाडळकरांनी तुमच्या आंधीवर एक लेख लिहिलेला आहे, जो लेख माझ्या चंद्रा वेगळं चांदणं या पुस्तकात प्रकाशित झाला होता। मग गुलजारांनी आम्ही थोडा वेळ गप्पा मारल्या, त्या गप्पात असं झालं की गुलजार हे अतिशय खंदे वाचक देखील आहेत, आणि जगभरच्या कथांचं त्यांनी वाचन केलेलं आहे।
1: बरोबर।
2: आणि मी त्यावेळेस अँटोन चेकाव ह्या रशियन कथा लेखकावर पुस्तक लिहित होतो, कवडसे पकडणारा कलावंत, तर त्याचा विषय निघाला आणि आम्ही हा विषय सोडून अर्धा चेकावरच बोलत राहिलो। कारण त्यांचाही तो फार आवडीचा विषय कथाकार निघाला. आणि मग उठता उठता मी म्हणालो की बाबा आता मला तुम्ही सांगितलंच नाही तुम्ही परमिशन देणार का नाही. तो म्हणाले आणखी काही सांगायला पाहिजे का मी लेखी देऊ. आणि मग तिथून ती सुरुवात झाली. त्यांचं पुस्तकाचं मी मराठीमध्ये भाषांतर केलं आणि मग पुढे त्यांच्या मी आंधी या पटकथेचा अनुवाद केला. नंतर कालांतरानं त्यांच्या कवितांचा केला आणि नंतर त्यांचा एका बालकुमार कादंबरीचाही केला.
3: बापरे.
2: तर असं होता होता झालं असं की थोड्याशा भेटी वाढल्या. मग मी काय करायचं त्यांना एकदा म्हणालो की माझ्या मनामध्ये अशी इच्छा आहे की तुमच्या समग्र चित्रपटीय कारकिर्दीवर एक पुस्तक लिहावं.
3: बर.
2: तर ते म्हणाले की चांगली कल्पना आहे हिंदीचे.

0: घ्यायचो. त्या मुलाखतीमध्ये एक किंवा दोन चित्रपट आम्ही कव्हर करायचो. त्या चित्रपटावरचे अगदी मनमोकळं अगदी सगळी उत्तरं द्यायची, सांगायची, त्याची जन्मकथा सांगायची, माझ्या मनात काही प्रश्न असले त्याची उत्तरं द्यायची अशा प्रकारे. आणि याच्यावर मला आठवलं की ह्या मुलाखती म्हणजे सुरुवातीला पहिल्यांदा ते म्हणाले होते की तुम्हाला काय कोणते प्रश्न विचारा असे वाटतील ते विचारा, असं काही बंधन नाही माझं, फक्त एक प्रश्न विचारू नका. तर मी थोडा दचकलो, मी म्हणालो काय, तर ते म्हणाले मला हे विचारू नका की मी पुन्हा दुसऱ्यांदा लग्न का केलं नाही. मी म्हणालो की मैं ये सवाल बिल्कुल नहीं पूछूंगा. मग ते म्हणाले की मुझे यकीन है पाडळकर जी की आप ये सवाल नहीं पूछेंगे, लेकिन क्या करे जो मिलता है वो मुझे यही सवाल करता है. त्यांनी सांगितलं की एकदा एक ग्रस्त माझ्याकडे आले होते, त्यांना मी सांगितलं तर ते माझी मुलाखत घ्यायला म्हणून आले, त्यांनी हा प्रश्न केला, तेव्हा मी म्हणालो की वा हा प्रश्न टाळा. पुन्हा 5 मिनिटांनंतर त्यांनी पुन्हा तोच प्रश्न केला, आता काय करावे. मी त्यांना म्हणालो मैंने इसलिए शादी नहीं की कि आपने मेरे लिए कोई रिश्ता ही नहीं लाया. म्हणजे त्यांचा स्वभावातला हा जो नर्म विनोद आहे ना तो मला फार आहे. आता मी त्यांना म्हणालो की मला पर्सनल मॅटर्स मध्ये रस नाही, मी काही विचारणार नाही. आणि या मुलाखती दरम्यान ते मी पाळलं. म्हणजे हे पुस्तक माझं त्यानंतर या मुलाखतीवर आधारित माझं गंगा आहे कहां से हे पुस्तक प्रकाशित झालं. मॅजिस्टिकने काढलं ते, त्याला पुरस्कारही मिळाले, खूप लोकप्रिय झालं. नंतर अनेकांनी मला काही काही अनेक गोष्टी त्यांच्या खासगी जीवनाविषयी विचारायला सुरुवात केली. तर मी त्यांना सांगितले व मी एक शब्द देखील त्यांना विचारला नाहीये. हा कारण आपला तो काही हेतू नव्हताच ना तो. नांदेडकडे चळू आपण, थोडक्यात नांदेड विषयी सांगतो की या ह्याच्यामध्ये थोडीशी आता आमची चांगला स्नेह झाला होता आणि आमच्या नांदेडला नरहर कुरुंकर व्याख्यानमाला आम्ही घेतो. हा, या व्याख्यानमालेसाठी भारतभरातले महत्वाचे कलावंत किंवा वेगवेगळ्या क्षेत्रातले लोक येतात. आमच्या मित्रांचं म्हणणं पडलं की एकदा गुलजारांना बोलवावं. मग ते त्यांनी माझ्या गळ्यात टाकलं ते. तर मी गेलो मुंबईला आणि त्यांना म्हणलं असं असं आम्हाला करायचं. तर 2 दिवसाची ती व्याख्यानमाला असते. तर गुलजार म्हणाले की मला एवढं लांब येणं जमणार नाही आणि दुसरी गोष्ट 2 दिवस तर मला काढता येणंही शक्य नाही. मी म्हणालो की तुमचं आम्ही विमानानं आणायची व्यवस्था करू तुम्हाला. त्यावेळेस नांदेडपर्यंत विमान नव्हतं, औरंगाबाद पर्यंत त्यांना विमानानं आणलं, तिथून कारनं घेऊन आलो आम्ही. आणि 2 दिवस नाही, मी एकच दिवस येईल म्हणाले. मी म्हणलं हरकत नाही. आणि मग पहिल्या दिवशी मी एक तासभराचे त्यांच्याविषयी बोललो आणि दुसऱ्या दिवशी त्यांची प्रगट मुलाखत घेतली. आणि त्या मुलाखतीमध्ये त्यांना सांगितलं की वा आपला असा असा विषय आहे, तो विषय आहे साहित्य आणि चित्रपट. हा विषय होता त्यांचा. आणि मग या विषयावर ते जवळजवळ 25 मिनिटं बोलले.
1: बरोबर.
0: आणि त्यांनी आधी सांगितलं होतं की मला भाषण बिषण 1-1.5 तास करणार नाही, ते 20-25 मिनिटं मी बोलल आणि मग नंतर तुम्ही माझी मुलाखत घ्या. आणि मग ती मुलाखत मी त्यांची घेतली. म्हणजे त्यामध्ये अगदी वेगळ्या वेगवेगळ्या प्रकारे त्यांनी त्याची त्यांचे डिटेल्स सगळे असे उलगडून सांगितले. आपलं बालपण कसं गेलं ते सांगितलं, आपली कवितेची आवड कशी होती, ती कवितेला जोपासना कोणी केली ते सांगितलं. आणि सतत त्यांच्या ह्याच्यातला एक किस्सा, तो म्हणजे विनोदी माणूस मला फार चांगला वाटत गेला. एक हे सांगतो तुम्हाला की किस्सा की ते आता सुरुवातीला कविता लिहायचे आणि मासिकांना पाठवायचे. आता आमचा अनुभव होता, त्याच्यामुळे मी त्यांना म्हटलं की तुमच्या कविता किंवा तुमचे कथा वगैरे काही वापस आल्या होत्या का, साबार परत काही आल्या होत्या का. तर ते हसले आणि म्हणाले वापस तो नाही आते थे लेकिन खा जाते थे. म्हणजे संपादक लोक आम्हाला किंमत एवढीही देत नव्हते की आमचे परत करायची म्हणजे त्याला तिकीट लावावं लागत होत, परत देखील करायची नाही. त्यांनी त्या ठिकाणी एक नवोदित लेखकासाठी सल्ला फार चांगला दिला होता आणि ते म्हणाले की तुम्ही पाठवत राहा, लिहित राहा आणि पाठवत राहा.

0: एक आहे ना परत, एक परत केली, दोन परत केली, पण कुठं ना कठोर कुठेतरी कोणी ना कोणीतरी तुमची कथा कविता घेईलच. तसे या पार्श्वभूमीवर म्हणजे आता परवा आत्ताच्या आधी थोड्या वेळापूर्वी मी तुम्हाला तो 116 आणखी राहते हे सांगितलं आणि हे तर असे ते किस्से त्यांनी फार छान सांगितले आणि त्याबरोबर काही गंभीर चर्चाही झाली म्हणजे चित्रपट काय असतो आणि साहित्य काय असतं आणि दोन्ही मधला तो फरक काय असतो आणि चित्रपट आणि साहित्य या दोघांची लोकप्रियता कशी वेगळी आहे आणि ते सांगत असताना त्यांनी एक फार छान उदाहरण दिलं म्हणजे ते मला आपल्या प्रेक्षकांना सांगावं असं वाटतं. ते म्हणाले की साहित्य आणि चित्रपट, साहित्याला जे जनमानसामध्ये आदराचं स्थान आहे ते दुर्दैवानं अजून चित्रपटाला नाही. म्हणजे चित्रपट ही एवढी उत्तम कला असून देखील ते आला त्याकडे तितक्या गंभीरपणे आणि आदराने पाहिलं जात नाही. तसं एक उदाहरण सांगतो मुरली पाडळकर की समजा दोन माणसं भांडतायत किंवा आपला असा एक मुद्दा मांडतायत तर एक माणूस दुसऱ्याला सहज म्हणून जातो मेरा ये सच है क्योंकि मैंने ये किताब में पढ़ा है. असं कोणीतरी कोणाला तरी म्हटलेलं तुम्ही पाहिलंय का की मेरा ये सच है क्योंकि मैंने ये सिनेमा में देखा है. म्हणजे ही साहित्याविषयीची जी काही आदराची भावना आहे आणि ती ते म्हणाले की ही आदराची भावना माझ्याही मनात होती, मला सिनेमामध्ये यायचं बिलकुल माझं स्वप्न नव्हतं. पण मग योगायोगाने ते मग पुढे तो बंदिनीचा वगैरे किस्सा तिने तो सांगितला.
1: नांदेडकरांचा रिस्पॉन्स कसा होता या
0: कार्यक्रमाला? अप्रतिम रिस्पॉन्स होता. अप्रतिम म्हणजे काय आहे की नांदेडमधल्या सांस्कृतिक इव्हेंटमधला तो महिलाचा दगड म्हणजे तसं झाला नाही आधी आणि नंतर नाही असं अजून नांदेडमधले लोक म्हणतात. तिथं सभागृह आम्ही घेतलं होतं, ते 1000 सीटचं सभागृह पूर्ण भरलं होतं आणि बाहेर 1500 माणसं आली. म्हणजे आम्हाला त्या बाहेर असे मोठे मोठे कटआउट हे लावायला लागले, काय म्हणतात त्याला ते मोठाले हे लावून त्याच्यावर प्रोजेक्शन करावं लागलं, पडदे लावून,
1: मोठे स्क्रीन लावून,
0: मोठे स्क्रीन लावून त्याच्यावर. हा अतिशय
1: फार चांगला. तुम्ही खूप भाग्यवान आहात की इतक्या मोठ्या माणसाचा सहवास तुम्हाला लाभला या निमित्ताने. आता आपण आपल्या गप्पांच्या शेवटच्या टप्प्याकडे आलेलो आहोत. आपण गुलजारांना मिळालेले काही पारितोषिकं जे आहेत त्याचा आपण वेळोवेळी उल्लेख केलेलाच आहे. त्यांना 21 वेळेला फिल्मफेअरचा पुरस्कार मिळाला,
0: अगदी बरोबर,
1: आणि राष्ट्रीय पुरस्कार मिळाले, साहित्य अकादमीचा त्यांना पुरस्कार धुवासाठी मिळाला आणि सर्वात महत्वाचं म्हणजे दादासाहेब फाळके हा त्यांना पुरस्कार मिळाला.
0: हा त्यांना पद्मभूषणही मिळालेला,
1: 2004 साली त्यांना मिळालेला
0: आणि दादासाहेब फाळके मिळालेला आहे.
1: त्यानंतर एक महत्वाचं म्हणजे ग्रॅमी अवॉर्ड त्यांना मिळालं सोमवार मिलेनियरसाठी,
0: अगदी, आणि ऑस्करही मिळाल,
1: ऑस्करही मिळाला त्यांना.
0: म्हणजे आता असे असंख्य पुरस्कार मिळालेले पण ह्या पुरस्काराच्या पलीकडेही जाणार आहे ह्या माणसाचं,
1: एक सच्च्या माणसाचं दर्शन तुम्हाला झालं यातनं.
0: येस,
1: आणि तुमचं खरंच मला खूप कौतुक वाटतं आणि खूप तुमचा म्हणजे हेवा पण वाटतो की इतक्या चांगल्या माणसाचा सहवास तुम्हाला लाभला. आज गुलजार यांचा जन्मदिन आहे, 86 वर्ष पूर्ण करतायत ते, त्याचे अनेक गाणी आज दिवसभर आपण ऐकत आहोत. तर काय सांगाल शेवटी गुलजारांबद्दल तुम्ही, त्यांच्या माणूसपणाबद्दल?
0: हा आता आपण आतापर्यंत त्या माणूसपणाबद्दलच बोललो, परंतु त्या माणूसपणामधलं म्हणजे काय, एक प्रकारचा तो अत्यंत चांगला स्निग्धपणा त्यांच्यामध्ये आहे. एक म्हणजे त्यांच्यामध्ये कसलाही प्रकारचा गर्व नाही. हा इतकं मोठं कर्तृत्व मिळालेला माणूस आहे. आता मी त्यांना भेटायला गेलो, उठून उभे राहतात, काही गरज आहे का? काहीच गरज नाही. मी परत जाताना उठून दरवाजात माझ्यापर्यंत स्वभाव सोडायला येतात. मी आणि माझी मिसेस एकदा त्यांच्याकडे गेलो होतो, तर मिसेस त्यांच्या पाय पडू लागली. नाही म्हणजे पाया नाही पडायचं म्हणजे म्हणजे स्वतःच्या विषयी कसल्याच प्रकारचा त्यांना अहंकार नाहीये.
1: मराठी साहित्याविषयी त्यांना खूप आदर आहे आणि कुसुमाग्रजांच्या कवितांचं त्यांनी भाषांतर देखील केलेलं आहे.
0: अगदी, हा त्या मराठी त्याच्या आपलं बरं झालं तुम्ही हा विषय काढला आपला राहिला होता. म्हणजे ह्याशिवाय गुलजार अधुरी आहेत असं मला वाटतं. म्हणजे गुलजारांची माहिती अधुरी आहे, ते अधुरी नाहीत. त्यांना मराठी येतं, बऱ्यापैकी मराठी येतं आणि गुलजारांच्या 101 कवितांचा त्यांनी अनुवाद केलेला आहे. कुसुमाग्रज गुलजारला आहे आणि ते कुसुमाग्रजांशी भेटलेले देखील आहेत. आणि मी त्यांना विचारलं की बा हा अनुवाद तुम्ही का केला, तर ते म्हणाले की एक तर मला कुसुमाग्रजांच्या विषयी फार आदर आहे, प्रचंड आदर आहे, आणि दुसरी गोष्ट अशी आहे की मी पंजाबहून निघून दिल्लीला आलो, दिल्लीहून निघून मी महाराष्ट्रात आलो, आणि मला जे काही नाव लौकिक प्रेम जे काही हे सगळं जरा मान हे दिलं ते या महाराष्ट्रानं मला दिलं.
1: क्या बात है.
0: आणि मुझे इस मिट्टी का कर्ज चुकाना था.
1: क्या बात है. क्या
0: ही जी भावना आहे ती मला म्हणजे आपण म्हणतो ना गुलजारांची व्यक्ती म्हणून ही भावना फार महत्वाची हो. कोणी असं म्हणजे हे कर्ज मान्य करत नाही.
1: पर्यटन मला वाटतं याच नोटवर आपण कार्यक्रम संपवूया. मुझे इस मिट्टी का कर्ज चुकाना. आपण आला तिथे आमच्या श्रोत्यांशी संवाद साधलात आपण आणि त्याबद्दल मनापासून आभार. आपण पुन्हा अशाच कुठल्या तरी एखाद्या प्रसंगाला एकत्र येऊन एका वेगळ्या विषयावर बोलूयात आपण. थँक्यू व्हेरी मच सर. थँक्यू.
0: धन्यवाद. धन्यवाद.

नमस्कार, मी शीतल भिसे तुमचे मनपूर्वक स्वागत करत आहे. मागच्या सत्रात आपण काही मान्यता ऐकल्या, जसं ब्रह्म ईश्वर आहे हे बोलणं अज्ञान आहे, कारण ब्रह्म हे परमेश्वराचे निवासस्थान आहे. दुसरी गोष्ट आपण ऐकली, परमात्मा सर्वव्यापी आहे हे जे शास्त्रात लिहिले आहे ते चुकीचे नाही पण बरोबर पण नाही. तर मग आपण सत्य समजून घेतले. थोडक्यात म्हणजे पूर्वीच्या काळी ऋषी मुनींनी जे आपल्या तपश्चर्येच्या शक्तीने येणाऱ्या कळीकाळाला ओळखले होते, म्हणजे कलियुगाला पाहिले होते, त्यात मनुष्य खूप पापकर्म करू नये, वाईट कर्म करू नये, त्याचा बचाव व्हावा ह्या शुद्ध भावनेतूनच हे लिहिले होते की हे मानवा, परमेश्वर तुला बघत आहे, तो सर्वत्र आहे, तू पापकर्म करू नकोस. आणि त्यासाठी हे असे लिहिले होते की परमेश्वर सर्वत्र आहे. याचा अर्थ हा नाही की तो सर्वव्यापी आहे, हा भावनात्मक सिद्धांत आहे. ह्याच्या मागे खूप शुभ भावना आहेत की मनुष्याचा वाईट कर्मांपासून बचाव व्हावा. दुसरी गोष्ट आपण ऐकत होतो, परमेश्वर निराकार आहे. निराकार या अर्थाने म्हटलंय की मनुष्यासारखं त्याचं नाव रूप नाही, त्याचं नाव स्वरूप मनुष्यापासून वेगळं आहे. मग त्याच्यासाठी आपण काही गोष्टी ऐकल्या, जसे मनुष्याचे पिता मनुष्यासारखे, म्हणजे दोन हात पाय नाक डोळे असलेले, पक्ष्यांचे पिता पक्ष्यांसारखे, पक्ष्यांच्या आकाराचे पंख चोच असलेले, पशुचे पिता पशुसारखे, मग तसंच आत्म्याचे पिता परमपिता शिव परमात्मा आत्म्यासारखे, म्हणजे सूक्ष्म, ह्या डोळ्यांनी आपण नाही पाहू शकत, त्याचा अनुभव घेऊ शकतो ज्ञानाच्या तिसऱ्या नेत्राने. मग आता ज्योतिलिंग, ज्योतिलिंग ह्या म्हणजेच ज्योतीचा आकार. आणि हे पूजेसाठी आपण हा आकार दिला, जेथे आपण आपल्या भावना अर्पित करू शकू. म्हणूनच ज्योती स्वरूप अशा परमात्म्याची आठवण म्हणून ज्योतिर्लिंग म्हणतात. ऐकलंय ना तुम्ही, 12 ज्योतिर्लिंग आहेत आणि ज्याचं नाव आहे सदाशिव, म्हणजेच जो सदैव कल्याणकारी आहे. मनुष्याची नावं ही गुणवाचक नाहीयेत, परमात्म्याचं नाव हे गुणवाचक आणि कर्तव्यवाचक आहेत. म्हणजे जसं मनुष्य जन्म मृत्यूच्या चक्रात येतो की नाही, मृत्यू म्हणजेच काय, तर एक शरीर सोडून दुसऱ्या शरीरामध्ये प्रवेश करतात. मग जेव्हा आपण दुसऱ्या ठिकाणी जन्म घेतो, तिथे आपल्याला नवीन ओळख मिळते, नवीन नाव मिळतं. आता जे नाव आहे तेच पुढच्या जन्मात नाही राहत, म्हणजेच आपला नाव बदलत असतं. पण परमेश्वराचं नाव हे त्याच्या शरीरावरून नाहीच, कारण त्याला शरीरच नाही, तो निराकार आहे, म्हणजे पॉइंट आहे, ज्योतिबिंदू आहे. पण आपण आत्मे ह्या शरीरात निवास करतो आणि जेव्हा मृत्यू पावतो तेव्हा ह्या शरीराचा त्याग करतो आणि दुसऱ्या शरीरात प्रवेश करतो, म्हणजेच जन्म घेतो. मग जन्म मृत्यू हे आपलं चालू आहे, त्यामुळे आपली नावं बदलत असतात. जितके जन्म घेऊ तशी आपली वेगवेगळी नावं असतात. परमेश्वराचं हे नाव हे त्याच्या शरीरावर नाही, त्याचं तर स्वतःच नाव आहे सदाशिव, म्हणजे तो सतत कल्याणकारी आहे. आज आता मनुष्याचं नाव असेल शांतीभाई, पण जीवनात त्याच्या टेन्शनच टेन्शन, म्हणजे त्या गुणाप्रमाणे त्याचं नाव नाही. कुणाचं नाव असतं अमीरचंद, म्हणजे तो असेल का अमीर, असू शकतो फकीर पण. पण परमात्म्याची नावं गुणवाचक कर्तव्यवाचक आहेत. म्हणून मंदिरांमध्ये बघा प्रत्येक नाव कसं आहे. आज भारतात 12 ज्योतिर्लिंगाची पूजा होते आणि हे सर्व महान ते महान तीर्थस्थान ह्या रूपामध्ये त्याची मान्यता आहे. आणि चारही दिशांमध्ये ज्योतिर्लिंगाची पूजा होते. उत्तरेला जा म्हणजे नॉर्थला जा, अमरनाथ या रूपात त्याची पूजा होते, म्हणजे जो अमर अशा आत्म्यांचा नाथ आहे. साऊथला जा म्हणजे दक्षिणेला, तिथे श्री रामेश्वर या रूपात त्याची पूजा होते, जो श्री राम यांचाही ईश्वर आहे, रामेश्वर. ईस्टला जा म्हणजे पूर्वेला, तेथे काशी विश्वनाथ या रूपामध्ये पूजा होते. पश्चिमेला वेस्टला जा, तिथे सोमनाथ या रूपामध्ये त्याची पूजा होते. आणि भारताच्या बाहेर जा, नेपाळ पशुपतीनाथ या रूपामध्ये त्याची पूजा होते. जितकी पण ईश्वराची परमात्म्याची मंदिरं आहेत त्याची नावं नाथ आणि ईश्वर यामध्ये असतात, जसे केदारनाथ, बद्रीनाथ, सोमनाथ, अमरनाथ किंवा विश्वेश्वर,
रामेश्वर, गोपेश्वर, कारण तो सर्वांचा नाथ आणि ईश्वर ही आहे. आता इथे मी घेते छोटासा ब्रेक.

0: नमस्कार, आप उन्हें कहता है रेडियो पुनीरी आवाज 107.8 FM। खुश रहो, खुशियां बांटो।
1: ब्रेक नंतर तुमचे पुन्हा स्वागत आहे। ब्रेक पूर्वी मी सांगत होते की परमेश्वराची जितकी मंदिर आहेत त्या नावांमध्ये नाथ आणि ईश्वर हा शब्द आहे। जसे आपण पाहिले केदारनाथ, बद्रीनाथ, सोमनाथ, अमरनाथ किंवा काश, विश्वेश्वर, गोपेश्वर, रामेश्वर। आणि भारतात जी देवी देवतांची पूजा आहे ती स्टेट वाईज होते, परंतु परमात्म्याची पूजा संपूर्ण भारतात होते। लक्षात येतंय का? जसं नॉर्थ मध्ये जाल उत्तरेला तर तिथे श्री राम श्री कृष्ण यांची पूजा होते अधिक, आणि साऊथला जाल दक्षिणेला तर तेथे श्री बालाजी त्यांची पूजा अधिक होते। कलकत्त्याला जाल त्या साईडला काळी पूजा, दुर्गा पूजा जास्त होते। गुजरात महाराष्ट्रामध्ये जाल तर श्री गणेशाची पूजा जास्त केली जाते। साऊथ म्हणजे दक्षिणेला कार्तिकेची पूजा अधिक होते। अशी देवी देवतांची पूजा स्टेट वाईज होते, परंतु परमात्म्याची पूजा संपूर्ण भारतात होते। आणि म्हणून त्यांना म्हटलं जातं देवांचा पण देव, महादेव, ज्याची पूजा स्वतः देवी देवता पण करतात। जर देवी देवता परमेश्वर आहेत तर मग त्यांनी शिवाची पूजा का केली? सांगा बघू। रामेश्वरने, रामने शिवाची पूजा केली, कारण स्वतः श्री राम यांना माहिती होतं की ज्यांच्या सोबत ते युद्ध करणार आहेत त्या रावणाला आपल्या शक्तीचा खूप अहंकार आहे, आणि तो असाच अहंकारी नाही झाला आहे, त्यांनी ती शक्ती स्वतः ईश्वराकडून म्हणजे परमात्म्याकडून, परमात्मा शिव यांच्याकडून प्राप्त केली आहे। तो शिवभक्त आहे, म्हणून श्रीराम यांनाही चांगलं माहिती होतं की तो उगीच घमंड करत नाहीये, त्याच्याकडे परमात्मा शक्ती आहे, आणि मला जर त्याच्यावर विजय प्राप्त करायचा असेल तर मला ही परमात्मा शक्ती प्राप्त करावी लागेल। आणि म्हणूनच त्यांनी रामेश्वर मध्ये जाऊन सर्वप्रथम शिवाची पूजा केली। ज्या देवींची पूजा आपण करतो त्या नवदुर्गा कोण आहेत? आपण आरतीमध्ये काय म्हणतो? शिवशक्तीची आरती। आणि असं म्हणतात की जेव्हा सृष्टीमध्ये असुरांची वृद्धी झाली तेव्हा त्या असुरांचा विनाश करण्यासाठी शिवाने आपल्या शक्तीला संपूर्ण भारतभर निर्मिती करून पाठवलं होतं, आणि ह्याच त्या शिवशक्ती आहेत। मग ते जे देवांचे देव आहेत आणि नवदुर्गांचे, देवींचे पण देव आहेत, ते आहेत महादेव, परमपिता, शिव परमात्मा। परंतु इथे भारतवासी एक चूक करतात, ते शिव आणि शंकर या दोघांनाही एकच समजतात। पण येथे तर तुम्हाला लक्षात येईल की नाव पण वेगवेगळं आहे, शिव आणि शंकर, आणि स्वरूप पण वेगवेगळं आहे। एक निराकार आहे ज्योतिर्लिंगम आणि दुसरे आकारी देव पुरुष। परत दोघांचं कर्तव्य पण वेगवेगळं आहे, एक सदाशिव आहे आणि एक सदा विनाशकारी म्हणून म्हटलं जातं त्यांना। तिसरा नेत्र उघडला तर महाविनाश, प्रलय होऊन जाईल। म्हणजे एक आहे कल्याण करणारे आणि दुसरे आहेत प्रलयंकारी म्हणजे विनाशकारी। मग दोघे एक कसे असू शकतात? आपण सर्वजण शिवरात्री साजरी करतो, कधी शंकर रात्री म्हटलंय का? आणि पण तुम्ही कधी हे ऐकलंय का, शिवलिंग आहे शंकरलिंग म्हणतो आपण, किंवा ओम नमो शिवाय, ओम नमो शंकराय म्हणतो का आपण? आणखीन एक गोष्ट, ब्रह्मा देवताय नमः, विष्णू देवताय नमः, शंकर देवताय नमः, शिव परमात्माय नमः। मग यात फरक कळला की शिव परमात्मा ह्या तीन देवतांची स्थापना करतात आणि त्यांच्याद्वारे स्थापना, पालना, विनाशाचे कार्य करून घेतात। म्हणजे शिव निराकार जे परमात्मा आणि शंकर हे देवता आहेत। एवढा सगळा फरक इथेच तुमच्या लक्षात येईल। आणि दुसरं म्हणतात की शंकर हे महादेव होते आणि ते कैलाश पर्वतावर बसून त्यांनी कोणाची आराधना केली? कोणाची केली बरं? एवढ्या वर्ष त्यांना तपस्या करावी लागली। कैलाश पर्वत ज्याला म्हटलं जातं जगातील सगळ्यात मोठं शिवलिंग, जिथे बसून शंकराने शिवाची तपस्या केली. का? कारण त्यांना खूप मोठं कार्य करायचं होतं. असं म्हटलं जातं की डोळा उघडताच महाविनाश झाला पाहिजे एवढी प्रचंड शक्ती असणं गरजेचं आहे आणि म्हणून ते तपस्या करत होते. पण इथे लक्षात येतंय का, तपस्या करत होते म्हणजे त्यांच्यापेक्षाही कोणी श्रेष्ठ आहे त्यांच्याकडून शक्ती प्राप्त करण्यासाठी ते बसले होते. मग इथेही तुमच्या लक्षात येईल शिव आणि शंकर हे एक नाही आहेत. आणि अमरनाथ यात्रेला जातात. अमरनाथ यात्रेचं इतकं महत्व का आहे? घेऊया एक छोटासा ब्रेक, सांगते मी नंतर.

0: नमस्कार, आप उन्हें कहता है रेडियो पुनीरी आवाज 107.8 FM। खुश रहो, खुशियां बांटो।
1: ब्रेक नंतर पुनः तुमचे स्वागत आहे। ब्रेक पूर्वी मी सांगत होते अमरनाथ यात्रेचं खूप महत्व आहे। अमरनाथ म्हणजे अमर अशा आत्म्यांचा पण नाथ, तो परमात्मा। आणि दरवर्षी लाखो यात्रेकरू अमरनाथच्या यात्रेवर जातात। असं काय विशेष आहे तिथे? तर शास्त्रात म्हटलं गेलंय की अमरनाथचं महत्व यासाठी आहे कारण तिथे शंकरजींनी पार्वती मातेला अमरनाथ ही कथा ऐकवली होती। आता शंकरजींना पार्वती मातेला अमरनाथची अशी कोणती कथा ऐकवली? याचा अर्थ अमरनाथ आणि शंकर हे एक आहेत का की वेगवेगळे आहेत? त्याचे साक्ष म्हणजे दोन कबूतर दाखवतात। आता शंकरजींनी पार्वती मातेला अमरनाथची कथा ऐकवली, त्याचाच अर्थ शंकर आणि अमरनाथ हे वेगवेगळे आहे। तेव्हाच तर त्यांनी अमरनाथची गोष्ट ऐकवली पार्वती मातेला। आणि जर पार्वती माता त्यांनाही माहिती नाहीये, मग त्यांना सांगण्याचा अर्थ काय आहे? भावार्थ हा आहे की परमात्मा एक आहे ज्याचं कोणत्याही प्रकारचा व्यक्त आकार नाही, जो ह्या जगातील व्यक्त आकारांपेक्षाही निराळा आहे। तो एक चैतन्य शक्ती आहे, ज्योतिबिंदू आहे, परमेश्वर आहे, सर्व शक्तिवान आहे। तात्पर्य म्हणजे आपण आतापर्यंत पाहिले की वेगवेगळ्या राज्यामध्ये वेगवेगळ्या देवी देवतांची पूजा करतात, कुठल्या राज्यात कुठल्या देवतांची पूजा जास्त होते, कुठल्या राज्यामध्ये दुसऱ्या देवतांची पूजा जास्त होते, परंतु देवाचा देव तो महादेव म्हणजेच परमपिता शिव परमात्मा, त्यांची संपूर्ण भारतात मंदिरे आहेत। आणि 12 ज्योतिर्लिंगांबद्दल पण तुम्ही ऐकलंय। तात्पर्य म्हणजेच सांगायचा भाव हा की आपल्याला वाया वाया नाही जायचंय, आपल्याला डायरेक्ट आता परमात्म्याशी संबंध जोडायला हवेत की नाही। जसं आपण म्हणतो ना की पत्त्या पत्त्याला कशाला पाणी द्यायचं, डायरेक्ट मुळालाच पाणी द्यायचं म्हणजे सगळ्यांना पाणी मिळतं। तसंच देवी देवता पण ज्या परमेश्वराची पूजा करतात, आपण ही त्या परमात्म्यालाच आठवण करायला नको का? त्यावर एक गोष्ट सांगते, एक राजा आणि एका भिकारीची।

विचार करून की राजा कुठे जातो आणि मग तेथून तो सगळ्या लोकांना दान करतो, पाहूया बरं। मग सकाळी 6 वाजताच तो तेथे पोहोचला आणि पहारेकऱ्याला विचारू लागला की तू मला सांग, आता राजा कुठे असेल आणि काय करत असेल? पहारेकरी म्हणाला, राजा तर आता मंदिरात बसून पूजा करत आहे। तेव्हा तो विचार करू लागला की कोणीतरी स्त्रोत आहे आणि मग पहारेकरी म्हणाला की तू जाशील तर मागे बस, पुढे जाऊ नकोस। मग भिकारी जाऊन मागे बसला आणि थोड्या वेळामध्ये राजाने आपली प्रार्थना सुरू केली आणि प्रार्थनेमध्ये तो परमेश्वराला म्हणू लागला, प्रभू तू मला संपन्न कर, भरपूर कर, जेणेकरून मी सगळ्यांना दान करू शकेन। जेव्हा भिकाऱ्यांनी ही गोष्ट ऐकली तो तेथून उठून निघून गेला। पहारेकऱ्याने विचारलं, खूप लवकर आलास? तेव्हा तो म्हणू लागला की हा राजा पण तर भिकारी आहे, तो परमेश्वराकडून घेतो आणि मग सगळ्यांना दान करतो। परमेश्वर त्याची झोळी इतकी भरतो, मग आमची पण तेवढीच भरेल ना, मी का नाही डायरेक्ट परमेश्वराकडूनच मागू? असं चालता चालता भिकारी विचार करू लागला। आणखीन त्याला विचार आले, राजा पूजा करत आहे हनुमानाची, याचा अर्थ हनुमानजी यांनी राजाची झोळी भरली, मग राजाने आमची भरली। परंतु हनुमान हे तर श्रीरामाचे परम भक्त आहेत, याचा अर्थ श्रीराम यांनी हनुमान त्यांची झोळी भरली आहे, मग हनुमानजींनी राजाची झोळी भरली आणि मग राजाने आमची भरली। मग परत त्याला विचार येऊ लागले, श्रीराम यांना संपन्न कोणी बनवले? मग त्याचे विचार चालले की त्यांनी तर भोलानाथ शिवाला आठवण केली होती, याचा अर्थ भोलेनाथ शिव यांचे इतके भक्त आहे, त्यातील एक हिस्सा श्रीराम यांना मिळाला असेल। मग श्रीराम यांचे इतके भक्त आहेत, त्यातील एक हिस्सा हनुमानजी त्यांना मिळाला असेल। मग हनुमानजी त्यांचे इतके भक्त आहेत, मग त्यातील एक हिस्सा राजाला मिळाला आणि मग राजा आम्हा सर्वांना दान देत आहे। म्हणजे इतके सगळे हिस्से होऊन मग माझ्याकडे एक हिस्सा येतो। मग भिकारी विचार करू लागला की असं वाया वाया होऊन माझ्याकडे खूप कमी पोहोचत आहे। तेव्हा भिकाऱ्याने विचार केला, मी का नाही डायरेक्ट भोलेनाथ त्यांचीच आठवण करू, असं वाया वाया कशाला जायचं? तुम्ही पण लक्षात घ्या, वाया वाया जायचं की डायरेक्ट त्या परमात्म्याची आठवण करायची। आता इथेच थांबते, पुन्हा भेटूया पुढच्या भागात।

0: पावसाच्या थेंबात दडलेलं जुनं प्रेम, आठवणींचा ओलावा. कधी कधी विरहातलं मौन सुद्धा गाण्यापेक्षा जास्त बोलत.
1: अश्विनी
0: जीवन म्हणजे चालत राहणं, गाणं, हसणं आणि स्वप्न पाहणं.
2: वाऱ्यावरती गंध पसरला ना ते मनाचे.
0: आईचा आवाज म्हणजे मनाला शांती मिळवण्याचं संगीत. या सगळ्यांची सांगड कुठे बर घातली जाते? आपल्याच पुणेरी आवाज 107.8 FM वर. आनंदी रहा, आनंद लुटा.

गाण्यांच्या सुरात दडलेली संस्कारांची गोडी, पिढ्यान पिढ्या चालत असलेल्या परंपरेचा गंध आणि मनाला स्पर्श करणारी भावांची संगती, आणि हे सगळं ऐका फक्त आपल्या पुणेरी आवाज 107.8 FM वर. आनंदी रहा, आनंद लुटा.

नमस्कार, मी शीतल भिसे तुमचे मनपूर्वक स्वागत करत आहे. मागच्या सत्रात आपण काही मान्यता ऐकल्या, जसं ब्रह्म ईश्वर आहे हे बोलणं अज्ञान आहे, कारण ब्रह्म हे परमेश्वराचे निवासस्थान आहे. दुसरी गोष्ट आपण ऐकली, परमात्मा सर्वव्यापी आहे हे जे शास्त्रात लिहिले आहे ते चुकीचे नाही पण बरोबर पण नाही. तर मग आपण सत्य समजून घेतले. थोडक्यात म्हणजे पूर्वीच्या काळी ऋषी मुनींनी जे आपल्या तपश्चर्येच्या शक्तीने येणाऱ्या कळीकाळाला ओळखले होते, म्हणजे कलियुगाला पाहिले होते, त्यात मनुष्य खूप पाप कर्म करू नये, वाईट कर्म करू नये, त्याचा बचाव व्हावा ह्या शुद्ध भावनेतूनच हे लिहिले होते की हे मानवा, परमेश्वर तुला बघत आहे, तो सर्वत्र आहे, तू पाप कर्म करू नकोस. आणि त्यासाठी हे असे लिहिले होते की परमेश्वर सर्वत्र आहे. याचा अर्थ हा नाही की तो सर्वव्यापी आहे, हा भावनात्मक सिद्धांत आहे. ह्याच्या मागे खूप शुभ भावना आहेत की मनुष्याचा वाईट कर्मांपासून बचाव व्हावा. दुसरी गोष्ट आपण ऐकत होतो, परमेश्वर निराकार आहे. निराकार या अर्थाने म्हटलंय की मनुष्यासारखं त्याचं नाव रूप नाही, त्याचं नाव स्वरूप मनुष्यापासून वेगळं आहे. मग त्याच्यासाठी आपण काही गोष्टी ऐकल्या, जसे मनुष्याचे पिता मनुष्यासारखे, म्हणजे दोन हात पाय नाक डोळे असलेले, पक्ष्यांचे पिता पक्ष्यांसारखे, पक्ष्यांच्या आकाराचे पंख चोच असलेले, पशुचे पिता पशुसारखे. मग तसंच आत्म्याचे पिता परमपिता शिव परमात्मा आत्म्यासारखे, म्हणजे सूक्ष्म, ह्या डोळ्यांनी आपण नाही पाहू शकत, त्याचा अनुभव घेऊ शकतो ज्ञानाच्या तिसऱ्या नेत्राने. मग आता ज्योतिर्लिंग, ज्योतिर्लिंग ह्या म्हणजेच ज्योतीचा आकार. आणि हे पूजेसाठी आपण हा आकार दिला, जेथे आपण आपल्या भावना अर्पित करू शकू. म्हणूनच ज्योती स्वरूप अशा परमात्म्याची आठवण म्हणून ज्योतिर्लिंग म्हणतात. ऐकलंय ना तुम्ही, 12 ज्योतिर्लिंग आहेत आणि ज्याचं नाव आहे सदाशिव, म्हणजेच जो सदैव कल्याणकारी आहे. मनुष्याची नावं ही गुणवाचक नाहीयेत, परमात्म्याचं नाव हे गुणवाचक आणि कर्तव्यवाचक आहेत. म्हणजे जसं मनुष्य जन्म मृत्यूच्या चक्रात येतो की नाही, मृत्यू म्हणजेच काय, तर एक शरीर सोडून दुसऱ्या शरीरामध्ये प्रवेश करतात. मग जेव्हा आपण दुसऱ्या ठिकाणी जन्म घेतो, तिथे आपल्याला नवीन ओळख मिळते, नवीन नाव मिळतं. आता जे नाव आहे तेच पुढच्या जन्मात नाही राहत, म्हणजेच आपला नाव बदलत असतं, पण परमेश्वराचं नाव हे त्याच्या शरीरावरून नाहीच, कारण त्याला शरीरच नाही, तो निराकार आहे, म्हणजे पॉइंट आहे, ज्योतिबिंदू आहे. पण आपण आत्मे ह्या शरीरात निवास करतो आणि जेव्हा मृत्यू पावतो तेव्हा ह्या शरीराचा त्याग करतो आणि दुसऱ्या शरीरात प्रवेश करतो, म्हणजेच जन्म घेतो. मग जन्म मृत्यू हे आपलं चालू आहे, त्यामुळे आपली नावं बदलत असतात. जितके जन्म घेऊ तशी आपली वेगवेगळी नावं असतात. परमेश्वराचं हे नाव हे त्याच्या शरीरावर नाही, त्याचं तर स्वतःच नाव आहे सदाशिव, म्हणजे तो सतत कल्याणकारी आहे. आज आता मनुष्याचं नाव असेल शांती भाई, पण जीवनात त्याच्या टेन्शनच टेन्शन, म्हणजे त्या गुणाप्रमाणे त्याचं नाव नाही. कुणाचं नाव असतं अमीरचंद, म्हणजे तो असेल का अमीर, असू शकतो फकीर पण. पण परमात्म्याची नावं गुणवाचक कर्तव्यवाचक आहेत. म्हणून मंदिरांमध्ये बघा प्रत्येक नाव कसं आहे. आज भारतात 12 ज्योतिर्लिंगाची पूजा होते आणि हे सर्व महान ते महान तीर्थस्थान ह्या रूपामध्ये त्याची मान्यता आहे. आणि चारही दिशांमध्ये ज्योतिर्लिंगाची पूजा होते. उत्तरेला जा म्हणजे नॉर्थला जा, अमरनाथ या रूपात त्याची पूजा होते, म्हणजे जो अमर अशा आत्म्यांचा नाथ आहे. साऊथला जा म्हणजे दक्षिणेला, तिथे श्री रामेश्वर या रूपात त्याची पूजा होते, जो श्री राम यांचाही ईश्वर आहे, रामेश्वर. ईस्टला जा म्हणजे पूर्वेला, तेथे काशी विश्वनाथ या रूपामध्ये पूजा होते. पश्चिमेला वेस्टला जा, तिथे सोमनाथ या रूपामध्ये त्याची पूजा होते. आणि भारताच्या बाहेर जा, नेपाळ पशुपतीनाथ या रूपामध्ये त्याची पूजा होते. जितकी पण ईश्वराची परमात्म्याची मंदिरं आहेत त्याची नावं नाथ आणि ईश्वर यामध्ये असतात, जसे केदारनाथ, बद्रीनाथ, सोमनाथ, अमरनाथ किंवा विश्वेश्वर
रामेश्वर, गोपेश्वर, कारण तो सर्वांचा नाथ आणि ईश्वर ही आहे. आता इथे मी घेते छोटासा ब्रेक.

0: नमस्कार, आप उन्हें कटायत रेडियो पुनीरी आवाज 107.8 FM। खुश रहो, खुशियां बांटो।
1: ब्रेक नंतर तुमचे पुन्हा स्वागत आहे। ब्रेक पूर्वी मी सांगत होते की परमेश्वराची जितकी मंदिर आहेत त्या नावांमध्ये नाथ आणि ईश्वर हा शब्द आहे। जसे आपण पाहिले केदारनाथ, बद्रीनाथ, सोमनाथ, अमरनाथ किंवा काश, विश्वेश्वर, गोपेश्वर, रामेश्वर। आणि भारतात जी देवी देवतांची पूजा आहे ती स्टेट वाईज होते, परंतु परमात्म्याची पूजा संपूर्ण भारतात होते। लक्षात येते का? जसं नॉर्थ मध्ये जाल उत्तरेला तर तिथे श्री राम, श्री कृष्ण यांची पूजा होते अधिक, आणि साऊथला जाल दक्षिणेला तर तेथे श्री बालाजी त्यांची पूजा अधिक होते। कलकत्त्याला जाल त्या साईडला काळी पूजा, दुर्गा पूजा जास्त होते। गुजरात, महाराष्ट्रामध्ये जाल तर श्री गणेशाची पूजा जास्त केली जाते। साऊथ म्हणजे दक्षिणेला कार्तिकेची पूजा अधिक होते। अशी देवी देवतांची पूजा स्टेट वाईज होते, परंतु परमात्म्याची पूजा संपूर्ण भारतात होते। आणि म्हणून त्यांना म्हटलं जातं देवांचा पण देव, महादेव, ज्याची पूजा स्वतः देवी देवता पण करतात। जर देवी देवता परमेश्वर आहेत तर मग त्यांनी शिवाची पूजा का केली? सांगा बघू। रामने शिवाची पूजा केली कारण स्वतः श्री राम यांना माहिती होतं की ज्यांच्या सोबत ते युद्ध करणार आहेत त्या रावणाला आपल्या शक्तीचा खूप अहंकार आहे, आणि तो असाच अहंकारी नाही झाला आहे, त्यांनी ती शक्ती स्वतः ईश्वराकडून म्हणजे परमात्म्याकडून, परमात्मा शिव यांच्याकडून प्राप्त केली आहे। तो शिवभक्त आहे म्हणून श्रीराम यांनाही चांगलं माहिती होतं की तो उगीच घमंड करत नाहीये, त्याच्याकडे परमात्मा शक्ती आहे, आणि मला जर त्याच्यावर विजय प्राप्त करायचा असेल तर मला ही परमात्मा शक्ती प्राप्त करावी लागेल। आणि म्हणूनच त्यांनी रामेश्वर मध्ये जाऊन सर्वप्रथम शिवाची पूजा केली। ज्या देवींची पूजा आपण करतो त्या नवदुर्गा कोण आहेत? आपण आरतीमध्ये काय म्हणतो? शिवशक्तीची आरती। आणि असं म्हणतात की जेव्हा सृष्टीमध्ये असुरांची वृद्धी झाली तेव्हा त्या असुरांचा विनाश करण्यासाठी शिवाने आपल्या शक्तीला संपूर्ण भारतभर निर्मिती करून पाठवलं होतं, आणि ह्याच त्या शिवशक्ती आहेत। मग ते जे देवांचे देव आहेत आणि नवदुर्गांचे, देवींचे पण देव आहेत, ते आहेत महादेव, परमपिता, शिव परमात्मा। परंतु इथे भारतवासी एक चूक करतात, ते शिव आणि शंकर या दोघांनाही एकच समजतात। पण येथे तर तुम्हाला लक्षात येईल की नाव पण वेगवेगळं आहे, शिव आणि शंकर, आणि स्वरूप पण वेगवेगळं आहे। एक निराकार आहे ज्योतिर्लिंगम आणि दुसरे आकारी देव पुरुष। परत दोघांचं कर्तव्य पण वेगवेगळं आहे, एक सदाशिव आहे आणि एक सदा विनाशकारी म्हणून म्हटलं जातं त्यांना। तिसरा नेत्र उघडला तर महाविनाश, प्रलय होऊन जाईल। म्हणजे एक आहे कल्याण करणारे आणि दुसरे आहेत प्रलयंकारी म्हणजे विनाशकारी। मग दोघे एक कसे असू शकतात? आपण सर्वजण शिवरात्री साजरी करतो, कधी शंकर रात्री म्हटलंय का? आणि पण तुम्ही कधी हे ऐकलंय का, शिवलिंग आहे शंकरलिंग म्हणतो आपण, किंवा ओम नमो शिवाय, ओम नमो शंकराय म्हणतो का आपण? आणखीन एक गोष्ट, ब्रह्मा देवताय नमः, विष्णू देवताय नमः, शंकर देवताय नमः, शिव परमात्माय नमः। यात फरक कळला की शिव परमात्मा ह्या तीन देवतांची स्थापना करतात आणि त्यांच्याद्वारे स्थापना, पालना, विनाशाचे कार्य करून घेतात। म्हणजे शिव निराकार जे परमात्मा आणि शंकर हे देवता आहेत। एवढा सगळा फरक इथेच तुमच्या लक्षात येईल। आणि दुसरं म्हणतात की शंकर हे महादेव होते आणि ते कैलाश पर्वतावर बसून त्यांनी कोणाची आराधना केली? कोणाची केली बरं? एवढ्या वर्ष त्यांना तपस्या करावी लागली। कैलाश पर्वत ज्याला म्हटलं जातं जगातील सगळ्यात मोठं शिवलिंग जिथे बसून शंकराने शिवाची तपस्या केली. का? कारण त्यांना खूप मोठं कार्य करायचं होतं. असं म्हटलं जातं की डोळा उघडताच महाविनाश झाला पाहिजे एवढी प्रचंड शक्ती असणं गरजेचं आहे आणि म्हणून ते तपस्या करत होते. पण इथे लक्षात येतंय का, तपस्या करत होते म्हणजे त्यांच्यापेक्षाही कोणी श्रेष्ठ आहे त्यांच्याकडून शक्ती प्राप्त करण्यासाठी ते बसले होते. मग इथेही तुमच्या लक्षात येईल शिव आणि शंकर हे एक नाही आहेत आणि अमरनाथ यात्रेला जातात. अमरनाथ यात्रेचं इतकं महत्व का आहे? घेऊया एक छोटासा ब्रेक, सांगते मी नंतर.

0: नमस्कार, आप नहीं कहता है रेडियो पुनीरी आवाज 107.8 FM। खुश रहो, खुशियां बांटो।
1: ब्रेक नंतर पुनः तुमसे स्वागत आहे। ब्रेक पूर्वी मी सांगत होते अमरनाथ यात्रेचं खूप महत्व आहे। अमरनाथ म्हणजे अमर अशा आत्म्यांचा पण नाथ, तो परमात्मा। आणि दरवर्षी लाखो यात्रेकरू अमरनाथच्या यात्रेवर जातात। असं काय विशेष आहे तिथे? तर शास्त्रात म्हटलं गेलंय की अमरनाथचं महत्व यासाठी आहे कारण तिथे शंकरजींनी पार्वती मातेला अमरनाथ ही कथा ऐकवली होती। आता शंकरजींना पार्वती मातेला अमरनाथची अशी कोणती कथा ऐकवली? याचा अर्थ अमरनाथ आणि शंकर हे एक आहेत का की वेगवेगळे आहेत? त्याचे साक्ष म्हणजे दोन कबूतर दाखवतात। आता शंकरजींनी पार्वती मातेला अमरनाथची कथा ऐकवली, त्याचाच अर्थ शंकर आणि अमरनाथ हे वेगवेगळे आहे। तेव्हाच तर त्यांनी अमरनाथची गोष्ट ऐकवली पार्वती मातेला। आणि जर पार्वती माता त्यांनाही माहिती नाहीये, मग त्यांना सांगण्याचा अर्थ काय आहे? भावार्थ हा आहे की परमात्मा एक आहे ज्याचं कोणत्याही प्रकारचा व्यक्त आकार नाही, जो ह्या जगातील व्यक्त आकारांपेक्षाही निराळा आहे। तो एक चैतन्य शक्ती आहे, ज्योतिबिंदू आहे, परमेश्वर आहे, सर्व शक्तिवान आहे। तात्पर्य म्हणजे आपण आतापर्यंत पाहिले की वेगवेगळ्या राज्यामध्ये वेगवेगळ्या देवी देवतांची पूजा करतात, कुठल्या राज्यात कुठल्या देवतांची पूजा जास्त होते, कुठल्या राज्यामध्ये दुसऱ्या देवतांची पूजा जास्त होते, परंतु देवाचा देव तो महादेव म्हणजेच परमपिता शिव परमात्मा, त्यांची संपूर्ण भारतात मंदिरे आहेत। आणि 12 ज्योतिर्लिंगांबद्दल पण तुम्ही ऐकलंय। तात्पर्य म्हणजेच सांगायचा भाव हा की आपल्याला वाया वाया नाही जायचंय, आपल्याला डायरेक्ट आता परमात्म्याशी संबंध जोडायला हवेत की नाही। जसं आपण म्हणतो ना की पत्त्या पत्त्याला कशाला पाणी द्यायचं, डायरेक्ट मुळालाच पाणी द्यायचं म्हणजे सगळ्यांना पाणी मिळतं। तसंच देवी देवता पण ज्या परमेश्वराची पूजा करतात, आपण ही त्या परमात्म्यालाच आठवण करायला नको का? त्यावर एक गोष्ट सांगते, एक राजा आणि एका भिकारीची। एक भिकारी होता, तो रोज भीक मागण्यासाठी राजाच्या दरबारी जायचा। राजाचा एक नियम होता, जो कोणी माझ्या दारी येईल तो खाली हात जाणार नाही, काही ना काही त्याला जरूर द्यायचे आहे। रोज काही ना काही तो देत होता। एक दिवस भिकाऱ्याच्या मनात विचार आला की राजा हे एवढं सगळं आणतो कुठून, कोण असं स्त्रोत आहे मी पण समजून घेऊ, म्हणजे मला भीक मागावी नाही लागणार, मी पण तेथूनच सर्व प्राप्त करेन। मग एक दिवस तो लवकर पोहोचला, हाच विचार करून की राजा कुठे जातो आणि मग तेथून तो सगळ्या लोकांना दान करतो पाहूया बरं। मग सकाळी 6 वाजताच तो तेथे पोहोचला आणि पहारेकऱ्याला विचारू लागला की तू मला सांग, आता राजा कुठे असेल आणि काय करत असेल? पहारेकरी म्हणाला, राजा तर आता मंदिरात बसून पूजा करत आहे। तेव्हा तो विचार करू लागला की कोणीतरी स्त्रोत आहे। आणि मग पहारेकरी म्हणाला की तू जाशील तर मागे बस, पुढे जाऊ नकोस। मग भिकारी जाऊन मागे बसला आणि थोड्या वेळामध्ये राजाने आपली प्रार्थना सुरू केली आणि प्रार्थनेमध्ये तो परमेश्वराला म्हणू लागला, प्रभू तू मला संपन्न कर, भरपूर कर, जेणेकरून मी सगळ्यांना दान करू शकेन। जेव्हा भिकाऱ्यांनी ही गोष्ट ऐकली तो तेथून उठून निघून गेला। पहारेकऱ्याने विचारलं, खूप लवकर आलास? तेव्हा तो म्हणू लागला की हा राजा पण तर भिकारी आहे, तो परमेश्वराकडून घेतो आणि मग सगळ्यांना दान करतो, परमेश्वर त्याची झोळी इतकी भरतो, मग आमची पण तेवढीच भरेल ना, मी काय

नाही डायरेक्ट परमेश्वराकडूनच मागू, असं चालता चालता भिकारी विचार करू लागला. आणखीन त्याला विचार आले, राजा पूजा करत आहे हनुमानाची, याचा अर्थ हनुमानजी यांनी राजाची झोळी भरली, मग राजांनी आमची भरली. परंतु हनुमान हे तर श्रीरामाचे परम भक्त आहेत, याचा अर्थ श्रीराम यांनी हनुमान त्यांची झोळी भरली आहे, मग हनुमानजींनी राजाची झोळी भरली आणि मग राजाने आमची भरली. मग परत त्याला विचार येऊ लागले, श्रीराम यांना संपन्न कोणी बनवले. मग त्याचे विचार चालले की त्यांनी तर भोलानाथ शिवाला आठवण केली होती, याचा अर्थ भोलेनाथ शिव यांचे इतके भक्त आहे, त्यातील एक हिस्सा श्रीराम यांना मिळाला असेल. मग श्रीराम यांचे इतके भक्त आहेत, त्यातील एक हिस्सा हनुमानजी त्यांना मिळाला असेल. मग हनुमानजी त्यांचे इतके भक्त आहेत, मग त्यातील एक हिस्सा राजाला मिळाला, आणि मग राजा आम्हा सर्वांना दान देत आहे, म्हणजे इतके सगळे हिस्से होऊन मग माझ्याकडे एक हिस्सा येतो. मग भिकारी विचार करू लागला की असं वाया वाया होऊन माझ्याकडे खूप कमी पोहोचत आहे. तेव्हा भिकाऱ्याने विचार केला, मी का नाही डायरेक्ट भोलेनाथ त्यांचीच आठवण करू, असं वाया वाया कशाला जायचं. तुम्ही पण लक्षात घ्या, वाया वाया जायचं की डायरेक्ट त्या परमात्म्याची आठवण करायची. आता इथेच थांबते, पुन्हा भेटूया पुढच्या भागात.